0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आभार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आशिक हून बोलतोय.
1: आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
0: 3 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मी पणा ठेवून देवाकडं पाहणाऱ्याला त्याची प्राप्ती होत नाही. देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळलं म्हणून शब्दानं सांगितलं तर ब्रह्म कळलं असं होत नाही. जो ब्रह्म कळलं असं म्हणतो त्याला खरं म्हणजे काहीच कळलेलं नाही. ते कळून घेऊ म्हणून कळत नाही, ते न कळतच कळतं. आणि मग मला कळलं ही भावनाच तिथं राहत नाही. मी ब्रह्माला ओळखेन असं म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्त होणार नाही. मीपणानं जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही. आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल? आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळं आपल्याला देव दिसत नाही. तो पडदा दूर करा म्हणजे देव दिसू लागेल. व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येतं की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही. पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितलं होतं आणि ते मी करत नाही हे मात्र सांगायचं नाही. नामस्मरण केल्यामुळं व्यापारात बिघाड येईल का? तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगताय, परंतु मी बिघाड करायला सांगत नाही तर माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केलं तर उलट तो चांगलाच होईल. काळजी न करता संसार करा. रामाला जे करायचं ते तुम्ही काही केलं तरी तो करायला चुकत नाही, मग काळजी करून तरी काय होणार आहे? जे भोगायचं ते कष्टानं भोगण्यापेक्षा आनंदानं भोगलेलं काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असं समजत जावं. आपल्याला नवस करायचं असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे म्हणजे मला समाधान राहील. दुसरं काही मागायची इच्छाच होऊ देऊ नकोस, असं मागावं म्हणजे मग आपल्याला त्याचं होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडवायला जगामध्ये दोनच कारणं आहेत. एक म्हणजे आपल्याला हवं ते न येणं आणि दुसरं म्हणजे आपल्याला नको ते येणं. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही. मग आपण दुःख का करावं? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सगळं काही साधतं. नाम अभिमानाचा नाश करतं. नामानं हवं नकोपणाची बुद्धी होत नाही. साधू संतांनी आवर्जून सांगितलेलं आहे हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा. भगवंताजवळ असं काही मागा की पुन्हा दुसरं काही हवसच वाटणार नाही. जानके जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते

शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध भाग 17, दशक 2, समास 4, भक्तीचे वर्णन. संध्या नाही, स्नान नाही, भजन नाही, देवदेवतांची पूजा नाही, मंत्र नाही, जप नाही, ध्यान नाही, मानसपूजा नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, निष्ठा नाही, नेम नाही, देव नाही, धर्म नाही, अचानक आलेल्या अतिथीला अन्नदान करणे नाही, सद्बुद्धी नाही, गुण नाही, कथा नाही, श्रवण नाही, अध्यात्म निरूपण कधी ऐकलं नाही, चांगल्या लोकांची संगत नाही, शुद्ध चित्तवृत्ती नाही, त्यांना मिथ्य अहंकारामुळे कैवल्याची प्राप्ती नाही, नीती नाही, न्याय नाही, पुण्याचा उपाय नाही, योग्य आचरण करून परमेश्वर प्राप्तीची सोय पाहिली नाही, विद्या नाही, वैभव नाही, चातुर्याचा भाव नाही, कला नाही, नम्रता नाही, सरस्वतीची कृपा नाही, शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, शुभ अशुभ साधना अधिक काहीच नाही, स्वच्छता नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, त्यांना ना इकडे ना तिकडे या जन्माचे काही सार्थक नाही, त्यांना मुक्त क्रिया कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ठ्य नाही, त्यांच्याकडे पाहिले तर काहीच नाही, उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, परमेश्वराची प्रीती नाही, दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांचा संतोष नाही, परोपकाराचे सुख नाही, हरिभक्तीचा लवलेश देखील अंतर्यामी नाही, अशा प्रकारचे जे लोक असतील ते जिवंत असूनही प्रेता समान आहेत. त्यांनी पवित्र लोकांमध्ये हे भाषण करू नये. ज्यांच्याकडे पुरेशी पुण्याची सामुग्री असेल त्यांनाच भगवंताची भक्ती घडेल. जे जे जसे करतील तेच त्यांना प्राप्त होईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्तिनिरूपणनाम समासे तो चतुर्थ समाप्त. दशक 2, समास 5, रजोगुण निरूपण. मुळातच मानवी देह हा सत्व रज तम या 3 गुणांनी बनलेला आहे. त्यामध्ये सत्वगुण उत्तम होय. सत्वगुणामुळे भगवत भक्ती, तर रजगुणामुळे पुनर्जन्म आणि तमोगुणांमुळे माणसाची अधोगती होते. त्यातही शुद्ध आणि अशुद्ध असा फरक असून अशुद्धता असेल तर ते गुण बाधक ठरतात. शुद्ध आणि अशुद्ध यांची लक्षणं आता सावधपणे ऐका. शुद्ध सत्वगुणी म्हणजे परमार्थी, तर अशुद्ध म्हणजे संसारिक होय. संसारिक माणसाच्या जीवनात 3 गुण असतात. त्यातील एक आला की अन्य 2 जातात. रज तम आणि सत्व यामुळेच जीवन चालू असते. आता रजगुण कसे असतात त्याचे वर्णन करूया. शरीरामध्ये रजगुण असल्यास वर्तन कसे असते हे चतुर श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. माझे घर माझा संसार तिथे देव कुठून आणला, असे तऱ्हेचा विचार करतो तो रजगुण. आई वडील आणि बायको मुलं सून आणि यांचीच काळजी वाहतो तो रजोगुण. चांगले खावे, चांगले जेवावे, चांगले कपडे घालावे, चांगले दागिने घालावे, दुसऱ्याचे आपल्याला मिळावे अशी मनामध्ये इच्छा धरतो तो रजोगुण. कोणता धर्म, कोणते दान, कोणता जप, कोणते ध्यान, पापपुण्याचा विचार नाही तो रजोगुण. तीर्थ माहिती नाही, व्रत माहिती नाही, अतिथीचे स्वागत माहिती नाही, अनाचारी मन म्हणजे रजोगुण. धनधान्य साठवावे, मन द्रव्यासक्त असते तरी अत्यंत कृपण, अत्यंत कंजूस म्हणजे रजोगुण. असं रजोगुणाचं वर्णन समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत. आणि हे वडील वर्णन आता ऐकूया पुढील भागात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्मै महाकाल्यै च नमो नमः. श्रोते हो नमस्कार. जेव्हा जेव्हा आपण आपल्या जीवलगाला स्नेहाला नातेवाईकाला कायमचा निरोप देतो तेव्हा तेव्हा आपल्या मनी विचारचक्र फिरतात की एकटेच येणे येथे एकटेच जाणे, एकटेच येणे येथे एकटेच जाणे, एकट्याच जीवाचे हे एकटेच गाणे, एकट्याच जीवाचे हे एकटेच गाणे.

मृतदेह अद्दा दबण कैलासनाथ जयस्वाल म्हणजेच के जयस्वाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भावगीत ऐकलं, ज्याला संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. जेव्हा जेव्हा अशी एकाकीपणाची भावना डोकं वर काढते, जेव्हा जेव्हा अशी एकाकीपणाची भावना डोकं वर काढते, तेव्हा तेव्हा परमेश्वराचं चिंतन करावं आणि त्याला मनोभावे प्रार्थना करावी. भाबड्या जीवाला कुठे ना निवारा, भाबड्या जीवाला कुठे ना निवारा, तुझ्या सावलीचा मिळू दे सहारा, तुझ्या सावलीचा मिळू दे सहारा.

के जयसवाल यांनी गायलेलं भक्तिगीत आत्ता आपण ऐकलं. जीवनभर आपण धावाधाव करत असतो, सकाळी जाग आल्यापासून ते रात्री अंथरुणावर पाठ टेकीपर्यंत आपण चरितार्थासाठी धावत असतो. अनेकदा स्वार्थ डोकं वर काढतो, मी पणाफणा काढतो, अनेकदा स्वार्थ डोकं वर काढतो, मी पणाफणा काढतो, अशा वेळी काही गाणी आपल्याला जाग करत असतात. असंच हे एक भावगीत ऐकूया. कशासाठी आटापिटी कुठे तुझी धाव, कशासाठी आटापिटी कुठे तुझी धाव, माणूस तुझे नाव रे माणूस तुझे नाव, माणूस तुझे नाव रे माणूस तुझे नाव.

के जयस्वाल यांनी गायलेलं भावगीत आता आपण ऐकलं. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं होत. प्रभूच्या दारी याचक म्हणून गेल्याशिवाय मनात भक्तीचा मळा फुलत नसतो. प्रभूच्या दारी याचक म्हणून गेल्याशिवाय मनात भक्तीचा मळा फुलत नसतो. अहंकाराचा त्याग करून हा भक्तीचा मळा नित्य नामस्मरणानं फुलवावा लागतो तो असा.

श्रोते हो, आताच आपण निळकंठ अभ्यंकर यांच्या संगीत नियोजनामध्ये श्री रामचंद्र यांनी गायलेलं अण्णा जोशी यांचं भक्तिगीत ऐकलं. मायपित्याची सेवा करीतो, मायपित्याची सेवा करीतो, करू द्या ही चाकरी, विठ्ठला उभे राहतो वरी, विठ्ठला उभे राहतो वरी. आपल्या आई वडिलांच्या सेवेत निमग्न असलेल्या पुंडलिकानं दारी आलेल्या विठ्ठलाला एक वीट दिली आणि विनंती केली की थांबाव जरा विठुराया, थांबाव जरा विठुराया. आणि तेव्हापासून युगे 28 विटेवरी उभा आहे हा विठुराया. विटेवरी उभा, कटेवरी हात, काय मौजेचा पंढरी.

आताच आपण नीळकंठ अभ्यंकर यांच्या संगीत नियोजनामध्ये श्री रामचंद्र यांनी गायलेलं अण्णा जोशी यांचं भक्तिगीत ऐकलं. बरे तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्व.

पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आर जे श्रद्धा. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डबरे. 7:20 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 आम्ही प्रसारित करणार आहोत इतनी शक्ती हमे देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट, सादर करते रोटरी क्लब नाशिक. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. 11:30 सुंदर कथा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते दिलीप कजगावकर. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, सादर करत्या मेघना साने. 1:30 आपण ऐकू शकणार आहात न्याय संवाद या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते विवेक ठाकूर. 2:00 आपण ऐकू शकणार आहात जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. 4:30 गिरवाण विश्व या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करते भूपाल देशमुख. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 3 ऑक्टोबर, आजच्या दिवशी 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत शहराची दुसऱ्यांदा यशस्वी लूट केली होती. 1932 रोजी इराक देशाला युनायटेड किंगडम पासून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते. आजच्याच दिवशी 1935 रोजी इटलीने जनरल डी बोनो यांच्या नेतृत्वाखाली इथिओपिया देश पादाक्रांत केला. 1952 रोजी युनायटेड किंगडमने स्वतःच्या पहिल्या अण्वस्त्राची यशस्वी चाचणी घेऊन जगातील तिसरे अणुऊर्जा संपन्न राष्ट्र म्हणून नाव मिळवले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहोत आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत संत्र्याच्या जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन। शेतकरी बंधूंनो, आपल्या भागामध्ये ज्या काही संत्र्याच्या बागा आहेत यामध्ये आपण बघतो की 10 वर्षापेक्षा 15 वर्षापेक्षा मोठी असणारी जी फळझाडं आहेत, जी संत्र्याची बागा आहेत, त्यामधले 25-50% झाडं ही उत्पादन देत नाही आहेत, त्याचं उत्पादन कमी आहे, ती सलाटली जात आहेत, त्यापासून संत्र्याचं उत्पादन कमी येत आहे। मग अशा पद्धतीने ज्यांचं उत्पादन कमी येत आहे आणि जी 10 ते 15 वर्षाच्या वयोगटातली असतील अशा या संत्र्याच्या बागेचं, या झाडांचं पुनरुज्जीवन कसं करावं याची तांत्रिक माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्णतः न मिळाल्यामुळे त्यांच्या शेतापासून त्यांना अपेक्षित असं उत्पादन मिळत नाही। म्हणून शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहोत की अशा पद्धतीच्या 10 ते 15 वर्षाच्या झाडांचं आपण पुनरुज्जीवन कशा पद्धतीने करावं, आणि जर या पुनरुज्जीवन शेतकरी बंधूंनो सांगितलेल्या पद्धतीने आपण केलात तर आपल्याला त्यापासून अपेक्षित असं चांगलं उत्पादन या संत्रा बागेतून मिळू शकतं। यामध्ये काही ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपण बघू। संत्र्याच्या जुन्या झाडांचं म्हणजे सर्वसाधारणपणे 15 वर्ष वयोपेक्षा जास्त, 10 ते 15 वर्षापर्यंतच्या वयोगटातली झाडं शास्त्रीय उपाययोजना करून पुनरुज्जीवन करता येते आणि अशा झाडांचं आयुष्य वाढवून त्यापासून आपण चांगल्या प्रतीचं उत्पादन मिळवू शकतो। त्याकरता काय काय बाबी आपण करणं, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे ते आपण पाहूयात। यामध्ये सर्वप्रथम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्यापूर्वी आपल्या झाडावरील सर्व वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्या। मध्यम आणि मोठ्या वाळलेल्या फांद्या आरीने

0: काढाव्यात. हिरव्या फांद्या सुद्धा शेंड्याकडून साधारणतः 45 सेंटीमीटर म्हणजेच 1.5 फुटापर्यंत छाटून टाकाव्या. त्याचप्रमाणे झाडावर कीटक किंवा बुरशीनाशकाची फवारणी करावी. झाडाच्या बुंदेला आणि छाटलेल्या जागी बोर्डो मलम एकास एकास 10 या प्रमाणामध्ये घेऊन ते लावावं. आणि हे लावत असताना जमिनीच्या पासून 1 मीटरपर्यंतच्या अंतरापर्यंत हे कमीत कमी लावावं. बोर्डो मलम एकास एकास 10 या प्रमाणामध्ये म्हणजेच मोरचूत 1 किलो, चुनाची निवळी 1 किलो हे 10 लिटर पाण्यामध्ये मिश्रण तयार करून त्याचा मलम तयार करून ते लावावा. यामध्ये 10 लिटर पाण्यापैकी 5 लिटर पाणी आणि 1 किलो मोरचूत एका भांड्यामध्ये, शक्यतोवर ते कुठल्याही धातूचं भांडण असावं, प्लास्टिकचं असल्यास किंवा मातीचं असल्यास उत्तम, म्हणजे 5 लिटर पाणी आणि 1 किलो मोरचूत एका भांड्यामध्ये, तर 5 किलो पाणी आणि 1 किलो चुण्याची निवळी दुसऱ्या भांड्यामध्ये. आणि हे दोन मिश्रण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये आदल्या दिवशी भिजू घालून दुसऱ्या दिवशी हे दोन्ही मिश्रण एकत्र करून हे 10 लिटर मिश्रण आपण याचा बोर्डो मलम म्हणून उपयोग करू शकतो. तसंच छाटणीनंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत आणि 7.5 किलो निंबोळीचे ढेप झाडाच्या परिघात मातीत मिसळून द्यावी. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या झाडांना प्रत्येक झाडाला 500 ग्रॅम नत्र आणि 500 ग्रॅम स्पुरत द्यावा. तिथून पुढच्या वर्षापासून शिफारशीनुसार खताच्या मात्रा देऊन कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करावी. संत्रा झाडाची छाटणी एकदाच करावी. दरवर्षी शक्यतो शेतकरी बंधूंना करू नये. दरवर्षी छाटणी केल्यास झाडाचे वयोमान कमी होते, झाडाचा घेर कमी होतो. आणि अशा पद्धतीने संत्र्याच्या जुन्या झाडाची छाटणी करावी, नवीन झाडाची छाटणी शक्यतोवर करू नये. अशा पद्धतीने आपण आपल्या जुन्या संत्र्याच्या झाडांचे पुनरुज्जीवन केल्यास शेतकरी बंधूंनो नक्कीच आपल्या या पुनरुज्जीवन केलेल्या संत्र्याच्या झाडांपासून आपल्याला इतर संत्राच्या फळझाडांप्रमाणेच याचं उत्पादन आपल्याला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आजच्या या कार्यक्रमात आपल्याकडनं रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार शेतकरी.
1: कृषी संदेश.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: रसिकांनो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको, रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की नाशिक आणि नाशिक बाहेरच्या ज्या काही समाजसेवी संस्था आहेत तर त्यांच्या कार्याची दखल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेत असतो. आणि रोटरी सोबतची ही तिसरी आपली मालिका आहे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत मंगलरूप गोशाळा नाशिकचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम आव्हाड सर आणि सचिव रुपाली जोशी मॅडम. तर एकूणच संस्थेचं कार्य कशा पद्धतीने चालतं, आगामी काही त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल, अशा सगळ्याच विषयांवरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत.
3: धन्यवाद.
2: तर आधी अध्यक्षांपासून सुरुवात करते. तर गोशाळा स्थापन करावी असं कधी आणि का वाटलं?
3: खरं तर लहानपणापासूनच प्राण्यांची आवड होती. 2014 साली मी इगतपुरीला जात असताना एका गोमातेचा रस्त्यामध्ये अपघात झालेला. त्या गोमातेला बघून मला खूप असह्य असं, म्हणजे तिचं दुःख मला ते बघवलं गेलं नाही. स्थानिक लोकांच्या मदतीने मी त्या गोमातेला पकडलं आणि भाड्याची गाडी करून मी तिला माझ्या घरी आणलं. घरी आणल्यानंतर डॉक्टरांना शोधून, वेटरनरी डॉक्टर शोधून योग्य ते उपचार त्या गोमातेवरती मी केले आणि पुढील 2.5 महिन्यामध्ये ती गोमाता पूर्णतः बरी झाली. बरी झाल्याच्या नंतर जो मला आनंद मिळाला तो तत्पूर्वी कुठल्याही, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, जो तो आनंद मला कुठेही मिळाला नाही. त्यानंतर त्या गोमातेचे आणि माझे इतका लळा लागला की मी जोपर्यंत तिला जेवायला देणार नाही तोपर्यंत ती जेवण करणार नाही. मी पाणी दिलं नाही तर ती कुणाच्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही. अक्षरशः नाशिकच्या बाहेर कुठे जाणं येणं सुद्धा माझं बंद झालं होतं. आणि काही दिवसांनंतर लोकमतला महिला दिनानिमित्त रुपालीताईंचा एक लेख आलेला, त्यांचा लोकमतने खूप मोठा सन्मान केला आणि त्यांची जी गोशाळा आहे कृषी गोसेवा ट्रस्टच्या त्या व्यवस्थापिका, या गोशाळेच्या अंतर्गत त्या कत्तलखान्यातून सोडून आणलेल्या गोवंशाचा सांभाळ करतात. ती बातमी वाचून मी त्यांना भेटायला गेलो आणि जे काही तिथलं संपूर्ण वातावरण होतं ते मनाला भावलं आणि पुढे मी त्यांच्यासोबत कामाला जोडले गेलो. पुढे 2 वर्ष मी त्यांच्यासोबत खूप काम केलं. हवं ती त्यांना मदत करत गेलो, म्हणजे ग्राउंड लेवल पासून तर त्यांच्या सर्व कामांमध्ये मी मदत करत गेलो. आता एखादा कुठलाही एक क्षेत्र असेल त्यामध्ये जर आपण काम करतोय तर आपल्याला त्यातला हळूहळू बारकाईने गोष्टी कळत चालतात. नाशिक जिल्ह्यामध्ये अपघात झालेल्या गायी असतील वा इतर प्राणी असतील यांच्यासाठी काम करणारी कुठलीही संस्था नव्हती. नगरपालिकेची जर अशा वेळेस मदत घ्यायची ठरवली तर त्यांच्याकडे तशी कुठलीही व्यवस्था नव्हती. पशुसंवर्धन खात्याची जर आम्ही मदत मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं आम्हाला स्पष्ट सांगणं असायचं की आम्ही जागेवर येऊ उपचार करू, पुढे संगोपनाची जबाबदारीची आमच्याकडे कुठली व्यवस्था नाही. मग ताईंच्याच मार्गदर्शनाने माझ्या घराच्या अंगणामध्ये 27 एप्रिल 2016 रोजी आम्ही मंगलरूप गोशाळा ही स्थापन केली आणि माझ्या घराच्या अंगणात, म्हणजे अक्षरशः 200-250 वाऱ्याचा माझा प्लॉट आहे, त्या प्लॉट मध्ये मी कामाला श्री गणेशा केला. आणि आज गेले 2016 ते 2026 पर्यंत या आजारी गोवंशासाठी किंवा इतर प्राण्यांसाठी काम करणारी नाशिक जिल्ह्यातली एकमेव गोशाळा म्हणून मंगलरूप गोशाळा प्रचलित आहे. आणि या 10 वर्षांमध्ये खूप खडतर प्रवासानंतर खूप मेहनत घेऊन आम्ही एक खूप चांगलं काम उभं करण्यास पूर्ण प्रयत्न करून त्या काम उभं केलेलं आहे. आणि आज खूप सुंदर काम सुरू आहे ज्यामध्ये मंगलरूप गोशाळेमध्ये साधारणतः 338 गोवंश आज आश्रय घेत आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातली पहिली हायड्रोलिक अँब्युलन्स आपण उभी केलेली आहे. एखादी गाय असेल बैल असेल त्यांना जर उचलून आणायचं आहे तर आमच्या पुढे सर्वात मोठी टास्क असायची. एखाद्या गायीला रस्त्यावर उचलायचं आहे तर मग त्याला कमीत कमी 15 माणसे लागतील उचलायला, तर हे काम होणे अशक्य होतं. गाडीवाले लवकर तयार होत नसे. आम्ही 2021 साली विचार केला की स्वत स्वमालकीची गोशाळेची एक आपण अँब्युलन्स उभी करूया. अँब्युलन्स उभी करण्याकरता आम्हाला तब्बल 16.5 लाख रुपयांचा निधी आवश्यक होता. यामध्ये आम्हाला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील दानशूरांनी, त्याचबरोबर आपले रेडिओ विश्वासचे आदरणीय विश्वासजी ठाकूर साहेब यांनी देखील त्यामध्ये आपली मदत करून सहभाग नोंदवला आहे. आणि ती गाडी अशी बनवली आहे की फक्त 2 माणसे भल्या मोठ्या गाई बैलांना उचलून आणू शकतील आणि त्यांची पूर्ण ट्रीटमेंट आणि संगोपनाची संपूर्णता जबाबदारी आपण स्वीकारतो.
2: अच्छा, आपण सचिव म्हणून काम करता संस्थेचं, त्याआधी आपण ह्या गोमातांचा सांभाळ करत होतात, मग तुम्ही या क्षेत्रात कशा वळलात?
4: हा एक योगायोगच म्हणावा लागेल. बालपणापासूनच छोटेपणी कुत्रे मांजरे गल्लीत जे बेवारस असायची त्यांना जमा करून सांभाळायचा हा माझा एक मोठा, अख्ख्या तेवढ्या एरियात पंचवटीतलाच जन्म माझा, तिथे मी प्रचलितच होते. अगदी आजूबाजूच्यांना त्रास होत होता पण ते आई वडील सर्व मॅनेज करून घ्यायचे आणि मी अक्षरशः रडतच बसायची की हे मांजरीची पिल्लं जोपर्यंत तुम्ही घरात येऊ देत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही, काही नाही. मी त्यांच्या दारातच त्या मांजरांबरोबर बसून राहायची. अर्थात आता कळत आहे की त्यांनाही त्रास होत असेल, पण मग आई जबाबदारी घ्यायची माझी आणि मग ते पिल्लं त्या घर मालकांना विनंती करायची की मी आवरेल त्यांचं माझ्या मुलीच्या समाधानासाठी, तुम्ही ते आत घ्या आणि मी ती जबाबदारी स्वीकारते. मग आईने त्यावेळेस साथ दिली आणि त्याचं आपोआपच योगायोगाने देवाने मला गोशाळेपर्यंत 1998 9 जून माझा वाढदिवस होता आणि 1998 साली मी पहिलं पाऊल गोशाळेत टाकलं. त्यावेळेस काही समजत नव्हतं इतकंस की नेमकं काय आहे, पण जसं बघितलं तेव्हा लक्षात आलं अरे हे तर खूप मोठं पुण्याचं कार्य आहे की कत्तलखाना काय असतो, गोवंश कत्तलखान्यात कसा जातो, यातलं जेव्हा ज्ञान एकेक आलं त्यावेळेस लक्षात आलं की हा खूप मोठा विषय आहे आणि कत्तलखान्यात गोवंश जाऊन त्यांचा निर्दयी मृत्यू होऊ नये. आपल्याला जसं देवाने जन्माला घातलंय तसंच प्रत्येक किडामुंगीचं सुद्धा काहीतरी अस्तित्व आहे या जगामध्ये या पृथ्वीवर आणि सर्वांनाच जगण्याचा अधिकार आहे, तर जगा आणि जगू द्या. यामधूनच प्रेरणा मिळाली की गोवंशाचं संगोपन आपणही करावं, यांना पोलिसांमार्फत कायदेशीर सोडवून त्यांना हक्काचा निवारा द्यावा यासाठी मग प्रयत्न सुरू झाले आणि मग ते अविरत चालूच आहे.
2: वा बरं, पुन्हा सर तुमच्याकडे येते की गोशाळा सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही, तर मग त्यासाठी आर्थिक सहकार्य कसं आणि कोणाकडून मिळत असतं?
3: समाजामधील जे दानशूर दाते आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम धार्मिक जे लोक आहेत यांचं आम्हाला खूप पाठबळ मिळतं. खरं तर आम्हाला देखील खूप मेहनत करावी लागते, असे दानशूर दाते शोधण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते, त्यांना भेटून त्यांना कन्व्हिन्स करून आणि मग त्यांना संपूर्ण आपलं कामकाज जे सुरू आहे ते दाखवून मग आपण त्यांच्याकडनं आव्हान करतो आणि मग त्यातून जी काही मदत मिळेल ती आपण आनंदाने स्वीकारतो. खूप मोठा टास्क आहे, पण आता गेल्या 12-13 वर्षांचा माझा अनुभव आहे, आता मी त्यात मुरले गेलोय, त्यामुळे आजची जी परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे आणि लोकांपर्यंत पोहोचतो आहे. लोकही आमचं काम बघून आम्हाला मदत देखील करतायत.
2: बरं, आपण गायींचा सांभाळ करण्यासाठी काही आपली टीम आहे का, किंवा डॉक्टर वगैरे जे काही येत असतात तर त्यांची सगळी तपासणी आणि हे सगळं कसं होत असतं?
3: आता संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अपघात असेल किंवा इतर कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेला गोवंश व मोठे प्राणी असतील तर त्यांना आपल्या मंगलदेव गोशाळेला तत्काळ फोन येतो आणि आपली टीम तिथे जाते. आपली जी हायड्रॉलिक अँब्युलन्स आहे ती त्या घटनास्थळी धाव घेते आणि जो गोवंश असेल व इतर प्राणी असेल त्यांना उचलून आणते आणि त्यांच्यावरती आपल्या गोशाळेमध्ये आपण मागील 2024 साली 2025 साली आपण एक प्रोजेक्ट केला की नाशिक जिल्ह्यामधील एक स्वतंत्र हक्काचं एक व्हेटरनरी हॉस्पिटल असावं यासाठी सुद्धा आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यामध्ये एक्स रे युनिट, त्यामध्ये ऑपरेशन थिएटर आणि सर्जरी इक्विपमेंट आणि एक डॉक्टर पूर्ण 12 तासांसाठी आपल्या गोशाळेमध्ये आज आपण कार्यरत ठेवलेले आहेत आणि मोठे ऑपरेशन्स कधी करायची वेळ आली तर आपण नाशिक जिल्ह्यामधील सर्वात मोठे जे सर्जन आहेत आदरणीय डॉक्टर सचिनजी वेंदे साहेब, आदरणीय डॉक्टर संदीपजी पवार साहेब आणि आदरणीय राजेशजी नेते साहेब यांचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळतं. म्हणजे जर फोन केला तर तातडीने ते येतात आणि आपलं काम करतात.
2: ताई, तुम्हाला विचारायचंय मला की गोशाळेतून जे काही उत्पादन निघतं तर त्याचं वितरण आपण कशा पद्धतीने करतो?
4: आता सध्याच्या परिस्थितीत आपली तेवढी आर्थिक क्षमता क्षमता नाही आहे की काही आपण उत्पादन काढू, त्यासाठी माणूसबळ लागेल, मुख्य स्वतःची जागा लागेल. आता आपण भाडेतत्वावर जागा घेतलेली आहे, 3.5 एकर जागा आहे आणि त्यात आपलं कार्य सुरू आहे. आता तर सध्या आपला फोकस जीवदया, म्हणजे जे मृत्यूच्या दाढेत गेलेले आहेत त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न आपण करतो, आणि त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे हे निसर्गाच्या सान्निध्यात आणि वेदनारहित जावं यासाठी आपला प्रयत्न आहे. पुढे जाऊन तर खूप मोठे प्रोजेक्ट करायचे आहेत, म्हणजे जसं महिलांना रोजगार, म्हणजे गो उत्पादनापासून, म्हणजे पंचगव्यापासून आपल्याला साबण आहेत, गोधृत आहे, परत गोमय रसायन तयार करतात जे आपल्याला खूप प्रचंड प्रमाणात जे अँटीबायोटिक समजलं जातं तसे उत्पादनं तयार करायचे आहेत मेडिकली बेसिसवर. आणि जे धूप दीप तयार होतात, ते गोबर तयार होते, ते जे छोट्या बिस्किटच्या आकारामधल्या गौऱ्या थोडक्यात आपल्या मराठी भाषेत म्हटल्या जाईल, तर त्याचं प्रोडक्शन आपल्याला निश्चितच करायचं आहे. महिलांना रोजगार द्यायचा आहे, पण हीच आत्ता आपला फोकस आहे की ती गोशाळेला स्वतःची जागा व्हावी. ती जागा झाल्यानंतर आपण हे मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहोत. त्यानंतर गोबर गॅस तयार करणं, गोबर गॅस प्रमाणेच विद्युत तयार करणं, आपलं हे मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे आहेत आणि आपला त्या दिशेने प्रयत्न पण सुरू आहे. आणि येथील पुढील 5 वर्षात तुम्हाला त्यात प्रगती पण दिसेल आणि निश्चित नाशिकचं नाव उंचावेल असे आपण प्रगती करणारच आहोत. तर आता जे गोवंश आहेत ना, हे बेवारस फिरत आहेत किंवा काहींना मालक पण आहेत, पण घासचारा एवढा महाग आहे ना की तो खर्च वाचावा म्हणून हे रस्त्यावर मुकाट सोडतात. आणि गाड्यांचा वेग असतो, जे काय जनावर असेल, गोवंशच नाही म्हणणार, इतरही जातीचे पशु असतात, त्यांना ते बेसावध असतात आणि त्यांना गाडीची धडक बसते. ती इतकी जोरात असते की गाडीवाल्यालाही मनुष्यालाही नुकसान होतं आणि जनावरांनाही होतं. आणि मग अशा वेळी आपल्याला पण फार मोठा टास्क असतो. आतापर्यंत मंगलरूपने हजारो गोवंश वाचवला, पण शेकडो गोवंशाला जीवही गमवावा लागला, कारण आपण तेवढ्या वेळात तिथे तेवढी ट्रीटमेंट करू शकलेलो नाही किंवा ती धडकच जोरात होती, त्यामुळे त्यांना त्या जागेवरच त्यांचं गतप्राण झाले. तरी हे मनुष्यासाठी पण हानिकारक आहे आणि प्राण्यांसाठी पण हानिकारक आहे. तर वेग मर्यादा किंवा जनावर रस्त्यावरच येऊ देऊ नये यासाठी काहीतरी कठोर कायदा व्हावा, दंडात्मक कारवाई व्हावी, ही तर फार मोठी अपेक्षा आहे.
5: तर आतापर्यंतच तर काम खूप उल्लेखनीय आहे आणि कौतुकास्पद आहे, पण पुढचे सुद्धा प्रोजेक्ट ताईंनी सांगितले, पण जाता जाता आपल्या नाशिकच्या किंवा जगभरात ऐकणाऱ्या श्रोत्यांना काही संदेश द्यावा असं वाटतो का, काही आवाहन करावं असं वाटतं?
3: नक्कीच. नुसता नाशिकच्या आपल्या नागरिकांना आव्हान नसेल, मी सर्व नागरिकांना मंगलरूप परिवारातर्फे असे आवाहन करेल की आपली मंगलरूप गोशाळा आजारी अपघात झालेल्या गोवंशांना आश्रय देण्याचे आणि त्यांना बरे करण्याचे काम करते. तुम्ही एकदा प्रत्यक्ष आपल्या मंगलरूप गोशाळेला नक्की व्हिजिट करा. आणि सध्या आपली संस्था जी आहे ती सक्षम नाहीये, आपलं जे कार्य सुरू आहे ते फक्त दानदात्यांवरती अवलंबून आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष व्हिजिट करा आणि तुम्हाला जे काही शक्य होईल ते नक्की मदत करा. आता ताईंनी बरेच काही गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये माझं एक अजून एक सांगणं राहिलं ताईंकडनं की आम्ही एक विचार केलाय की गोमाता म्हटल्यानंतर नागरिकांना गोमातेची आठवण कधी येते, वसुबारसेला येते, दिवाळीचा पहिला दिवस. सेकंड, कुठल्या गुरुजींनी सांगितलंय का गायीला गोळ खाऊ घाला, पोळी खाऊ घाला, डाळ खाऊ घाला तेव्हा येते, इतर वेळी ती गाय कचरा खाते, तिचे ऍक्सिडेंट होत आहेत, चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत, या अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी होऊ नये यासाठी एकदा की गोशाळेची स्वमालकीची जागा झाल्याच्या नंतर गोशाळेमध्ये आम्ही अशी व्यवस्था करणार आहोत ज्यामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही भटका गोवंश दिसणार नाही, यांची दरदर अवस्था होणार नाही, अपघात होणार नाही आणि त्यांना आपला जीव गमवावा लागणार नाही. तर ज्यावेळेस स्वमालकीची जागा झाल्यानंतर आपण हे सर्व उचलून आणणार आणि त्यांची सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था आपल्या गोशाळेमध्ये करणार, हा आमचा एक शेवटचा अंतिम ध्येय असणार.
4: मला विशेष करून सांगायचं आहे की मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्ट, मंगलरूप गोशाळा ही कायदेशीर रित्या रजिस्टर आहे, ATG अंतर्गत आहे, त्यामुळे मी सर्व भाविकांना आवाहन करेन की तुमच्यावरच ही गोशाळा पूर्णतः निर्भर आहे, हिला स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्ही निश्चितच मदत करा. आता तुम्ही दिलेला एक मदतीचा हात, गोशाळा ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ती स्वावलंबी होईल. हे मोठे मोठे प्रोजेक्ट जे आपण स्वप्नात बघतो आहे आता भविष्य काळासाठी, ते स्वप्न पाहतोय हे लवकरच अवतरतील आणि गोशाळा ही स्वावलंबी होईल. निश्चितच मदत करा हे सर्वांना आवाहन.
5: त्यासाठी पत्ता आणि फोन नंबर सुद्धा तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगा.
3: मंगलरूप गोशाळा नाशिक ही पांडव लेणीच्या पायथ्याशी आहे, बटरफ्लाय गार्डनच्या एक्झॅक्ट बॅक साईडला. आणि त्याचबरोबर मी संपूर्ण समाजातील नागरिकांना अजून एक सांगेल, कुठेही असे आजारी अपघातग्रस्त गोवंश दिसले व इतर प्राणी दिसले तर गोशाळेशी नक्की संपर्क साधा. मी गोशाळेचा फोन क्रमांक तुम्हाला सांगतो, 90 28 17 58 17.
5: नक्कीच धन्यवाद, आज आपण दोघे इथे आलात आणि इतका वेळ दिला आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
4: रेडिओ विश्वासचे पण खूप खूप आभार. रोटरी क्लबने आम्हाला इथे पाचारण केलं यासाठी रोटरी क्लबचे आभार आणि आमच्या समस्त डोनरचेही आभार ज्यांच्या जीवावरती हे सर्व कार्य सुरू आहे. निश्चितच धन्यवाद.
5: तर मंडळी आज आपण गप्पा मारल्या मंगलरूप गोशाळा नाशिकचे अध्यक्ष पुरुषोत्तम आव्हाड सर आणि सचिव रुपाली जोशी यांच्याशी. रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: शिवाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत। ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या, दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही, दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प। आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
0: अटी लागू।

सुरांचे झाले गाणे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कला स्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई, आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नंतर वाचा।
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा।
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक।
3: सर्व रसिक वाचकांना, विश्वास रेडिओवर मनापासून प्रेम करणाऱ्या विश्वासू श्रोत्यांना आणि रसिक वाचकांच्या मनःपूर्तीसाठी कृतिशील असणाऱ्या साहित्यिकांना मी वैद्य भूपाल देशमुखचा सस्नेह नमस्कार। पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत एका कवयित्रीच्या स्पंदनांविषयी। परिस पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाविषयी श्रीमती सुमती टापसे यांच्या स्पंदना या काव्यसंग्रहाविषयी। सिक्युरिटी प्रेसच्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स असणाऱ्या श्रीमती सुमतीताई शब्दांच्या प्रेमात पडून कवयित्री, कथा लेखिका, प्रासंगिक लेखिका, फिल्म मेकर, फिल्म डायरेक्टर होऊन पुरस्कारही मिळवतात। सगळेच आश्चर्यकारक आहे ना। आपण त्यांच्या स्पंदना या काव्यसंग्रहाचे स्वागत करूया। एकाच काव्यसंग्रहात दोन्ही भाषा असणे अशी सहसा न आढळणारी गोष्ट त्यांच्या काव्यसंग्रहात आपण आज दिसते। मराठी कवितांमधून त्यांच्या पहिल्याच मराठी मृण्मयी कवितेत, आजही सरीच्या स्वरातही डोलणाऱ्या वृक्षवेली नृत्यात होकाराची लय होती तुझ्या सवे चालताना, यातून त्यांनी प्रेमातली सकारात्मकता दर्शवलेली आहे। वारसा या कवितेत अतिथी देवो भव हा नाच स्वागताचा सांगत आम्हा भारतीयांच्या स्वभावाची उंचीच त्यांनी दाखवली आहे। दृष्टांत कवितेतून शिवरायांनी रयतेला व अठरापगड जातींना जपलंय याचा दृष्टांत दिलेला आहे। मला चिडवू नका सख्यांनो, हे सांगता सांगता नको कान्हा बासरीची ओढ लावू, हे सांगत मी बहरले बावरले हेही राधा रूपात कबूल करतात। लोकल लाईफ स्टाईलमध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी असा तीनही भाषांच्या शब्दांमुळे मन कवितेकडे खेचले जाते। तुझा अट्टहास नव्याने कळला हे संध्या कवितेत त्या सांगतात, तर बाई कवितेत स्त्रीचे उलगडलेले पैलू आपण आज दिसतात। पुढे नोकरवालीचा संघर्ष रंगवून अनुभवाचे बोल लढण्याचे बळ देते हेही सांगायला त्या विसरत नाहीत। एका मर्यादेतून भाळणं शिंपले कवितेतून मांडत रुसलेल्या रात्रीतून युगायुगाच्या अंतरीच्या नात्यापर्यंत त्या मजल मारतात। वचन कवितेत शिवबा, ज्योतिबा, पुण्यश्लोक अहिल्या यांचा उदय व्हावा ही इच्छा व्यक्त करतात, तर निरनिराळ्या प्रसंगात तू येशील का हे प्रियकराला विचारत असताना अद्भुत श्वासातून कळत गेलास तू, हेही स्पंदना कवितेतून स्पष्ट सांगून मोकळ्या होतात। आणि नंतर निशब्द भावनांमध्ये मी तुलाच पाहते रे ही प्रांजळ कबुली तुलाच रे या कवितेतून त्या देतात। डायरीत म्हणतात, मात्र तुझ्या तारखांची शेवटची पानं माझं प्रेम, माझा आत्मा, श्वास आहे माझा, तर मृदगंधातून पुन्हा त्याची आठवण येऊन चहूकडे पारिजात फुलावा असे कवयित्रीस जाणवते। शब्दास सखा म्हणून सांगितल्यावर असेही एक काव्य विजय या कवितेतून नात्यांची वीण घट्ट करा, कमी जास्त फरक नका करा अशी सूक्ष्म जाणीव देत त्यांचा मराठी कवितांचा भाग त्यांनी थांबवून हिंदी कवितांना सुरुवात केलेली आहे। एकंदरीत मराठी कवितांमधून मन, प्रेम, निसर्ग, ऐतिहासिक व्यक्ती, नात्यांची वीण, लोकल लाईफस्टाईल इत्यादी निरनिराळ्या विषयांना त्यांनी हळूवार स्पर्श केलेला आपणास आढळून येतो। सुमतीताईंच्या फिल्मी जगाशी संबंध असल्याने त्यांनी अनोखी महिमा ही कविता पहिली निवडली असावी। वाह, त्यांच्या निवडीला 100% गुण। यात त्यांनी चित्रपट सृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांची आठवण काढून जणू त्यांना वंदनच केले आहे। मी तर म्हणेन अनोखी महिमा दादासाहेब तुम्हारी, आपको वंदन करती कवयित्री भगिनी हमारी। वा, काहे मनुजा कवितेत अपनी श्रेष्ठ सभ्यता को अनुसरो अशी जाणीव त्या देतात। चेतना कवितेत आदरणीय बाबासाहेबांना शत शत प्रणाम करताना आपण त्यांना बघतो। म्हणजे मराठी कवितेत शिवबा, ज्योतिबा, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांची आठवण, तर हिंदीमध्ये दादासाहेब, बाबासाहेब आणि सीमेवर लढणारा जवान याची आठवण। वा, बढिया है। नई उमंग मध्ये त्या आत्मनिर्भर बनो सांगतात, तर जिंदगी बदलल्यावर मरके भी जियेंगे हे सांगतात। बाकी या कवितेत त्या जिंदगीला अहिस्ता चल असे सांगताना आढळतात। मैं आझाद पंछी हूं सांगितल्यावर तुम या कवितेत तुम क्या हो हे सांगताना जीवन और मृत्यू का मूलाधार हो तुम असे मान्य करतात। ऐसा ही इश्क मध्ये मोहब्बत ने एक कमबख्त शायर बना दिया मुझे, अशी सुंदर ओळ लिहितात. लम्हा मध्ये आते जाते लम्हे को मैं जी लेती हूँ, असं मन मोकळं करतात. कमबख्त दिल को चैन नहीं है, सिर्फ हसरत है सितम में, अशी लाजवाब अल्फाज क्या ये मोहब्बत या शेवटच्या कवितेत कागदावर अति प्रेमाने उतरवतात. वा, बहुत खूप. असा हा स्पंदना मराठी हिंदी कवितांचा संग्रह वाचनीयच आहे. त्यांच्या संग्रहास आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. पुन्हा भेटू पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात पुढील वारी पुढील पुस्तक घेऊन. तोवर विश्वास रेडिओच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी वैद्य भूपाल देशमुखचा सविनय सादर प्रणाम. धन्यवाद.

50-50 या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ही भक्ती रचना आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. घर संसार या चित्रपटामधली गीतरचना इंदिवर यांची, संगीतकार राजेश रोशन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: गीत ऐकूयात भिगी पलके या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतरचना MG हसमत यांची आणि संगीतकार तिलक राज.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे आनंद बक्षी यांचं प्रेमबंधन या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत आखरी कसम या चित्रपटामधलं. रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं देव कोहली यांचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नीरज यांची गीत रचना मैं तेरे लिए या चित्रपटामधली. या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत ऐकूयात अनुप घोषाल यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कुलवंत जाने यांचं गीत कौन जीता कौन हारा या चित्रपटामधला ऐकूया किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

जब बबू जिंदगी की

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आणि आता ऐकणार आहोत लावारिस या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत। त्या गीताचे बोल आहे।

रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गौतम गोविंदा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं जानवर और इन्सान या चित्रपटामधलं आणि हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेले गीत, आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे गाय और गौरी या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, कोरा कागज या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे MG हसमत यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत गवार. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे नौशाद यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सचिन देवबर्मन, चित्रपट बंबई का बाबू.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: यांनी गायलेलं कमाल जलालाबादी यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार ओ पी नय्यर आणि चित्रपट आहे हावडा ब्रिज.

0: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत मंजिल या चित्रपटामधलं, किशोर कुमार यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे योगेश यांची, संगीतकार राहुल देवर्मन.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: शब्द सुरांचे झाले गाणे नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौप्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई, आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत गड्यानं घुंगरू हरवले या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या आवाजात चंद्रकांत पोत यांचं गीत. यशोदा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातील यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत. पाटलाची सून या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश भट यांचं गीत घरकुल या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
3: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स.
4: ऐकूया साधी माणसं या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, योगेश यांची शब्दरचना. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हळदी कुंकू या चित्रपटामधलं उत्तरा केळकर, हेमलता आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. शब्दरचना जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मदा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात. चित्रपट पदराच्या सावलीत.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी. आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गायक सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं रवींद्र भट यांचं गीत. हे गीत ऐकूयात ते माझे घर या चित्रपटामधलं गीत.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: की फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमातलं या आनंदाचं गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात। गीताला संगीत राम कदम यांनी दिलं आहे। तर हे गीत ऐकणार आहोत कलावंतीन या चित्रपटामधलं।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जयवंत वालावलकर यांचं गीत. हे गीत आहे खंडोबाची आण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.

0: आज नाशिक करंजा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत. हे गीतरचना आहे जगदीश खेवडकर यांची आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि बाळकराम यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. आनंद यादव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
2: माझ्या बंड्या तुवडर, माझ्या पांड्या तुवडर, अरु माझ्या बर्फ.

மாஜா பண்டா தூவடர் அரு மாஜா பாண்டா தூவடர் மாஜா

0: नाशिककरांनो, खरेदी सोबत स्वदेशी महिला उद्योजकता, कला आणि संस्कृतीचा अनुभव घ्यायचा आहे तर नक्की भेट द्या उर्जिता आणि स्वावलंबी भारत आयोजित दुर्गोत्सव प्रदर्शनाला. येत्या 3 आणि 4 ऑक्टोबरला लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉल समोर लवाटे नगर नाशिक. वेळ 10 ते 9 वाजेपर्यंत. हस्तकला, दागिने, गृह सजावट, आयुर्वेदिक उत्पादने, फॅशन आणि गिफ्ट आयटम्सची खास रेलचेल. तर मग दुर्गोत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक लहानशी पण अतिशय भावस्पर्शी कथा, गेट टुगेदरचं महत्व अधोरेखित करणारी कथा 50-50. आमची 1976 दहावीची बॅच. वर्गात जितकी मुलं तितक्याच मुली, आणि म्हणून आमच्या बॅचला नाव पडलं 50-50 बॅच. शाळा सोडून 45 वर्ष झाले. 2021 राजने 50-50 नावाचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला. 60 सभासद, 30 मुलं आणि 30 मुली. दर 6 महिन्यांनी गेट टुगेदर सुरू झालं. 5 वर्षात 10 भेटी झाल्या. प्रत्येक वेळी कुणी ना कुणी काहीतरी कारणाने गैरहजर असायचा, आणि प्रत्येक भेटीनंतर दुर्दैवाने त्या गैरहजर सभासदांपैकीच एक सदस्य कमी झालेला असायचा, आणि तोही कायमचा. 11 भेटीपूर्वी राजने ग्रुपवर मेसेज टाकला, आपण आतापर्यंत 10 वेळा भेटलो, प्रत्येक वेळी गैरहजर सभासदांपैकी एक सदस्य कमी झाला. आता प्रश्न आहे, गेट टुगेदर सुरू ठेवायचे की नाही? आपण हा निर्णय आपल्या 11 भेटीत घेऊया. 11 भेटीला उरलेले सर्व 50 सदस्य हजर. राजने आश्चर्याने विचारलं, आज सगळेच आले, कुणीही गैरहजर नाही? एक मित्र हसत म्हणाला, राज, गैरहजर राहिलो आणि गचकलो असतो तर कोण रिस्क घेणार बाबा? राज म्हणाला, मित्रांनो, गेट टुगेदर हे एक ऑल व्हिटॅमिन टॉनिक आहे. ते एक संजीवनी आहे. घाबरून नाही तर उत्साहाने येत जा. मन मोकळं हसा, व्यक्त व्हा, तणाव विसरा आणि ताजेतवाने होऊन परत जा. पुढच्या गेट टुगेदरला गैरहजर राहू नका, कारण आपल्याला अजून खूपदा भेटायचं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी झाला. राज पुढे म्हणाला, विशेष म्हणजे 50-50 ग्रुप अजूनही 50-50 आहे. जेवढी मुलं तेवढ्याच मुली, आणि आकाराने लहान होऊन तो आता 50 झाला आहे. राज शेवटी मिश्किलपणे म्हणाला, आणि हो, आता आपण उरलो 50, म्हणजे आपण 50-50 नाही, 50-50-50 आहोत. हे असंच चालू ठेवायचं, भेटत राहायचं, हसत राहायचं, आयुष्य अगदी मनमुराद जगायचं. शाळेतील आपली मैत्री 50 वर्षांपूर्वीची ती अजूनही टिकून आहे जशीच्या तशी. मी चुकलो की काय? 50-50-50 नाही तर आपण तर 50 चौकार मारलाय. टाळ्यांचा कडकडाट करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. तब्येतीची काळजी घ्या, मधून मधून फोन करा, आणि आपण सर्व पुढच्या गेट टुगेदरला नक्की भेटू असे आश्वासन देत. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दिलीप कसगावकर यांच्या कथा, सुंदर कथा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 12:45 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सर्जा या चित्रपटामधलं ना धो महानोर यांचं गीत. गीताला संगीत साज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. आशा भोसले यांच्या आवाजात, गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. आणि हे गीत ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत कन्यादान या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: ऐकूया पी सावळाराम यांचं गीत कांचन गंगा या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात ललिता फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: तुमचा आवाज
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावरांमध्ये कृमीपासून म्हणजे जंतापासून होणारे रोग याविषयी आपण जनावराचे कसे संरक्षण करावे या संदर्भामध्ये आपण ऐकणार आहोत. जनावराचे शरीर विशेषतः पोट व आतडे यात बऱ्याच प्रकारचे जंत असतात. हे जंत शरीरातील एखाद्या अवयवाला चिकटतात व सतत रक्त शोषण करून आपली उपजीविका भागवतात. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याकरिता जंतनाशकाचा वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने करणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये जंत कशा प्रकारचे असतात ते आपण बघू. त्यामध्ये गोल कृमी हे जंत गोलाकार स्वरूपाचे असून विशेषतः आतड्यात व रवण करणाऱ्या प्राण्यात चौथ्या कप्प्यात आढळतात. या कृमीचा हिमॉन्कस इसोफेगोस्टोमम ट्रायकोस्ट्रॅगलस बेनोस्टोमम या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जाती. गोल कृमी लहान तसेच मोठ्या जनावरात सर्वसाधारणपणे सर्वत्र व मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये दुसरे जंत म्हणजे पट्टकृमी हे जंत जनावराच्या आतड्यात आढळतात. त्यांचे शरीर हे अनेक तुकड्यांनी बनलेले असते. जनावराच्या आतड्यातील अन्नाच्या रसाचे ते प्रामुख्याने शोषण करतात. त्यामुळे आतड्याची हालचाल बिघडते व पोटाचे आजार संभवतात. हे जंत सर्वसाधारण लहान वयात करडात, कुत्र्याच्या पिल्लात व क्वचितच वासरात आढळून येतात. यानंतर पर्णकृमी हे जंत झाडाच्या पानाच्या आकाराचे असतात व ते प्रामुख्याने यकृत सारख्या म्हणजे ज्याला आपण लिव्हर म्हणतो या अवयात वास्तव्य करतात. हे सुद्धा रक्त जलावरच उपजीविका करून हे रवण करणाऱ्या प्राण्यात पांतळ जमिनीत नद्या व तलावाच्या परिसरात चरणाऱ्या जनावरात आढळतात. जंताच्या प्रादुर्भावाचे परिणाम जनावरांच्या शरीरातील लोह व इतर धातू व प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तक्षय होतो. जनावराचे वजन घटते व शरीर अशक्त ज्याला आपण खंगत जाते. जनावराच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट होते. लहान वासरे पिले याची वाढ खुंटते व क्वचितच मृत्यू ओढवतो. यामुळे जंतनाशक करणे अत्यंत आवश्यक असते. शेतकरी बंधूंनो, जंतनाशक म्हणजे काय? एका ठराविक वेळेस जनावरांना विशिष्ट कृमीनाशक औषधाची मात्रा पाजणे ज्यामुळे जनावराच्या पोटातील जंतांचा संपूर्णपणे नायनाट करणे यास आपण जंतनाशक असे म्हणतो. जंतनाशक औषध कसे असावे? जंतनाशक औषध नामांकित कंपनीचे असावे, सर्व प्रकारच्या कृमीचा नायनाट करणारे असावे, जंतांच्या पिलांना व जंतांना मारणारे असावे, जंतनाशक औषधाचा अंश दुधात येणार नाही असे जंतनाशक वापरावे, जंतनाशक औषध हे स्वस्त व जवळच्या औषधाच्या दुकानात मिळणार असावे. शेतकरी बंधूंनो, जंतनाशकासाठी आपण जी औषधी वापरतो त्यामध्ये गोल कृमीसाठी अल्बेंडाझॉल, फेबेंडाझॉल, मेबेंडाझॉल यासारखी औषधी वापरू शकतो. पट्टकृमीसाठी प्रॉक्झिकेटॉल, निक्सोसमाइड यासारखी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांना पाजत असतो. पर्णकृमीसाठी ऑक्सिक्लोझेनाइड, रेफॉक्झोनाइड यासारखी आपण औषधी वापरतो. जनावरांना जंतनाशक केव्हा करावे? गाई व म्हशी

0: तीनदा जून व ऑक्टोबर व मार्च मध्ये जंतनाशक निष्प्रभ होण्याची कारणे कोणती आहेत? जंतनाशकाची मात्रा कमी करणे, एकच जंतनाशक वारंवार वापरणे हे सुद्धा तेवढेच प्रभावी होत नाही, म्हणून अदलून बदलून जंतनाशक औषधे वापरावी. वारंवार प्रादुर्भाव नसतानाही जंतनाशकाचा वापर करणे, जंतनाशक औषधी थोडी माग असली तरी जंतामुळे होणारे नुकसान गंभीर स्वरूपाचे असते, म्हणूनच जंतनाशक करून घ्यावे.
1: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
3: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
4: कार्यक्रमातलं हे गीत आहे पी सावळाराम यांचं, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ज्ञानभा तुकाराम या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत. ग. दि. माडगुळकर यांचं घरकुल या चित्रपटामधलं हे गीत ऐकूयात संगीतकार सी. रामचंद्र यांच्या आवाजात.

0: तुमचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत मुक्ताबाई यांची गीतरचना, संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. देवबाप्पा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैभव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना असलेलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित, नाशिकहून, आणि आपला आजचा कार्यक्रम आहे सुखन. सुखन या उर्दू शब्दाचा अर्थ शायरी, काव्य. आजची शायरी आहे इंतजार या विषयावरची. मंडळी, वेळ ही एक अतिशय सापेक्ष गोष्ट आहे. प्रियजनांच्या सहवासात, सकारात्मक वातावरणात किंवा आवडीचं काम करत असताना घड्याळाच्या काट्यांना प्रचंड वेग मिळतो आणि हेच घड्याळाचे काटे एखाद्या प्रिय ठिकाणी पोहोचण्याचा प्रवास करताना किंवा आपलं कोणी जवळचं दुर्दैवाने रुग्णालयात असताना एखादी अप्रिय अशी वेळ टळून जावी वाटताना मात्र पुढे सरकता सरकत नाहीत. 24 तासांचाच कालावधी पण कधी क्षणभर वाटतो तर कधी अनंत काळापेक्षा मोठा भासतो. आणि ह्या सगळ्या वेळांच्या गणितात वाट पाहण्याची वेळ हा तर एक स्वतंत्र मुद्दा ठरतो. वाट पाहताना काळाच्या अव्याहत चक्राची संथ गतीने होणारी वाटचाल प्राण कंठाशी घेऊन येते आणि कवितेच्या, गीतांच्या, शायरीच्या प्रांतात इंतजार हा मोठा महत्वाचा भाग ठरतो. वाट पाहण्याच्या ह्या प्रांतातली मुसाफिरी आपण करणार आहोत प्रत्यक्ष गालिबच्या शेरपासून. गालिब म्हणतो, ये न थी हमारी किस्मत की विसाल यार होता, ये न थी हमारी किस्मत की विसाल यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता. विसाले यार म्हणजे प्रिय व्यक्तीशी मिलनाचा क्षण. माझ्या नशिबातच विसाले यार ही भेट नव्हती, परंतु संपूर्ण आयुष्य मी या भेटीची वाट पाहिली आणि पाहणार हे सांगणारा गालिबचा हा सुंदर शेर. अर्थात ही प्रिय व्यक्ती सहसा वाट पाहायलाच लावणारी असते, म्हणून इंतजार या विषयावरती अनेक अजरामर गीतं अनेक दशक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हे वाट पाहणं एखाद्या स्त्रीच्या लेखणीतून येतं तेव्हा ते हळुवार व्यक्त होतं हे कराचीच्या प्रख्यात शायरा जेहरा निगाह यांच्या शेरमधून सहज जाणवतं. त्या म्हणतात, इस उम्मीद पे रोज चराग जलाते है, इस उम्मीद पे रोज चराग जलाते है, आने वाले बरसों बाद भी आते हैं. घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे हा विचार प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुखावणारा, परंतु वेळेवर परतण्याची अपेक्षा दरवेळेस पूर्ण करता येईलच असे नाही. आणि मग प्रवासी सांगतो, मैं लौटने के इरादे से जा रहा हूं मगर, मैं लौटने के इरादे से जा रहा हूं मगर, सफर सफर है मेरा इंतजार मत करना. प्रवासात अडचणींचा सामनाही करायला लागू शकतो. ठरल्या वेळेला परत यायला मला जमेलच असं नाही हे सांगणारा साहिल नैनितालींचा हा अतिशय प्रगल्भ शेर. मोजक्या 2 ओळींमध्ये जीवनाविषयीचं गहिरं तत्वज्ञान व्यक्त करणारे अनेक अर्थ सांगणं ही शायरीची खासियत. दूर जाणारा दरवेळी भेटीचं वचन देत जातो आणि वाट पाहणारा पुन्हा वाट पाहत जातो. ही भावना तिची परिसीमा गाठते तेव्हा मात्र शायर म्हणतो, अब इन हुदूद में लाया है इंतजार मुझे, अब इन हुदूद में लाया है इंतजार मुझे, वो आ भी जाए तो आए ना ऐतबार मुझे. इंतजार मला आता अशा हुदूद पर्यंत म्हणजे हद्दीपर्यंत घेऊन आलेला आहे की तू आलास तरी माझा चटकन विश्वास बसणार नाही. कुमार बाराबंकवी यांचा हा शेर. तर याच वाट पाहण्याकडे दाग दहलवीन सारखा शायर मात्र मिश्किलपणे पाहतो आणि म्हणतो, आपका ऐतबार कौन करे, आपका ऐतबार कौन करे, रोज का इंतजार कौन करे.
इंतजार आणि ऐतबार ह्या दोन शब्दांची जागा बदलल्यामुळे अर्थाचा पट किती विलक्षण बदलून जातो हे सहजपणे दाखवून देणारे हे दोन शेर. इंतजार विषयीची गाणी आपण किती ऐकलेली आहेत याची यादी करायला घेतली तर प्रचंड मोठी होते. खामोशी सारख्या चित्रपटातलं तुम पुकारलो तुम्हारा इंतजार है किंवा हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, खुदा करे कि कयामत हो और तू आए सारखी अनेक गाणी एकामागे एक आठवत जातात. मात्र शेर म्हणतो तेरे आने की क्या उम्मीद मगर, तेरे आने की क्या उम्मीद मगर कैसे कह दूं कि इंतजार नहीं. विराख गोरखपुरींनी त्यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीत लिहिलेला हा शेर. तू येणार नाहीस मला कल्पना आहे पण तरीही तुझी वाट पाहत असणं ही मात्र माझी निवड आहे. शेर म्हणतो कैसे कह दू इंतजार नाही या उच्चारापाशी मात्र वेदना मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. अर्थात हा इंतजार केवळ प्रियजनांचाच नसतो तर यशाचा, ध्येय गाठण्याचा, वेदनेतून सावरण्याचा आणि न जाणो आणि कसला कसला असतो. संपूर्ण जीवन म्हणजेच एक वाट पाहणं आहे असंही लेखक कधीतरी लिहून जातात आणि तेव्हाच अदा जाफरींसारखी अनुभवी शायरा लिहिते बडे ताबा बडे रोशन सितारे टूट जाते है, बडे ताबा बडे रोशन सितारे टूट जाते है शहर की राह तकना ता शहर आसा नहीं होता. सोनेरी प्रकाशाची पहाट होईल या आशेवर वाट पाहताना भल्या भल्यांचा धीर खचू शकतो. ही वाट पाहणं काही सोपं नसतं. जगण्याची धडपड करताना मात्र कधीतरी स्वची साथ सुटते आणि आपणच आपल्याला अपरिचित वाटू शकतो. तेव्हा इंतजार या विषयावर खूप मोलाचा असलेला मीर तकी मीरचा शेर आठवतो. तो म्हणतो बेखुदी ले गई कहा हमको, बेखुदी ले गई कहा हमको देर से इंतजार है अपना, देर से इंतजार है अपना. आपलाच शोध आपल्याला घ्यावा वाटतो आणि घ्यावा लागतो देखील. एक महत्वाचा इंतजार मग भेटीला येतो तो असाही. श्रोते हो, हा होता आजच्या सुखनचा इंतजार या विषयावरचा भाग. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित नाशिकहून धन्यवाद.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये आवाज या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। संगीतकार राहुल देव बर्मन।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात महावीरा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात साधना सरगम यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांचं किशोर कुमार यांच्या आवाजात. ब्लॅकमेल चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: नमस्कार. आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. मागील भागामध्ये आपण घर खरेदी, बँक लोन आणि लीगल ड्यू डिलिजन्स संदर्भात अनेक प्रॅक्टिकल गोष्टी समजून घेतल्या आणि आजच्या भागामध्ये आपण प्रॉपर्टी टायटल डिस्प्युट्स, फ्युचर लिटिगेशन, रिडेव्हलपमेंट रिस्क आणि अनेक वेळा डॉक्युमेंट्स असूनही निर्माण होणाऱ्या प्रॅक्टिकल लीगल कॉम्प्लिकेशन्सबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सर. सर, फ्युचर प्रॉपर्टी डिस्प्युट्स किंवा टायटल लिटिगेशन सामान्यतः कुठून सुरू होतं?
1: आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रॉपर्टी जिथे आली तिथे हे डिस्प्यूट असतातच. आणि हल्ली आता जसं जसं प्रॉपर्टीजच्या किमती वाढत आहेत तसे हे लिटिगेशनचे प्रमाण पण खूप वाढले आहेत. त्याच्यामुळे कुठली पण प्रॉपर्टी परचेस करताना आपण सगळ्यात आधी खरेदी करण्याच्या पूर्वीच ड्यू डिलिजन्स करणं हे खूप गरजेचं आहे. पण काही कारणाने जर आपल्याला हे प्रॉपरली व्हेरीफाय नाही करता आलं किंवा आपल्या जर लक्षात नाही आलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य जो आज नाशिकमध्ये किंवा ज्या मोठ्या शहरांमध्ये जो मुख्य प्रॉब्लेम येतो आहे की ती जी जागा आहे तर त्या जागेचे जे जुने मालक आहेत तर त्या जुने मालक आता जास्त करून हे लिटिगेशन क्रिएट करत आहेत. शहराच्या काही ज्या मोक्याच्या जागा आहेत तर त्याच्यामध्ये जुने जुने रेफरन्स दिले जातात. 50-100 वर्षापूर्वीचे आधीचे जे वंशावळी आहेत तर त्याचे रेफरन्स दिले जातात. तर अशा वेळेस प्रॉपर्टी जेव्हा आपण तुम्ही घेतात तर केवळ हे लेटेस्ट ट्रान्झॅक्शन न बघता हे फार जुने ट्रान्झॅक्शन किंवा जुना फ्लो बघणं सुद्धा आता खूप महत्वाचं झालंय. आता लिटिगेशनची सुरुवात ही तिथूनच होऊ शकते की जर खूप जुन्या मालकांनी जर अशा काही लिटिगेशनची सुरुवात केली तर त्यावेळेस आपल्याला हे खूप बघणं महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा आपले डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने बनवलेले आहेत आणि हे जे लिटिगेशन आहे तर ह्याच्यामध्ये कोर्टाचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर कुठली स्टे ऑर्डर आली आहे का किंवा त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि त्याप्रमाणे योग्य वकील आपण त्याच्यामध्ये अपॉइंट करून आपलं उत्तर हे मांडू शकतो. आता हे झालं लँडच्या संदर्भात. ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट अग्रीमेंट्स असतात म्हणजे जागा एका प्लॉट मालकाची आहे आणि बिल्डरला ते डेव्हलपला दिलेले आहेत तर जेव्हा ह्यांच्यामध्ये जे डेव्हलपमेंट अग्रीमेंट असतात ते डेव्हलपमेंटच्या अटी शर्ती सुद्धा एका परचेसरने हे पाहून घेणं जरुरी आहे. कारण जर उद्या प्लॉट मालक आणि डेव्हलपर ह्यांच्यामध्ये जर डिस्प्यूट झाला तर त्याचा परिणाम त्या प्रोजेक्टच्या टायटलवर होत असतो आणि जे खरेदीदार आहेत त्यांच्यावर होत असतो. त्याच्यामुळे त्या ज्या अटी शर्ती आहेत ह्या बिल्डरने आणि लँड ओनरने दोघांनी सुद्धा ह्या ज्याची पूर्तता केली आहे का तर हे बघणं जरुरी आहे.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच ही खरी ही लिटिगेशनची सुरुवात या ठिकाणी होऊ शकते.
0: बरोबर.
1: आता दुसरा एक तुम्ही रिडेव्हलपमेंटचा जो विषय घेतला आहे तर तो पण सध्या आता जसं शहर वाढतंय तसं आता खूप म्हणजे हा जिव्हाळ्याचा विषय झालाय आणि अनेक रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट हे आता सुरू झाले.
0: बरोबर.
1: तर त्या संदर्भात मी नक्कीच मला सांगायला आवडेल.
0: सर, आपण रिडेव्हलपमेंट वर जाण्याच्या अगोदर एक दोन प्रश्न म्हणजे याच्याशी रिलेटेडच होते की आपण जमिनीबद्दल बोललो. आपण अगोदर मागच्या एपिसोडमध्ये मिसिंग चेन आणि ते बघितलं होतं. तर म्हणजे नेमकं आपण जेव्हा बघतो आता खूप लोकांना तर सातबाऱ्याबद्दल वाटतं की इट्स इज अ प्रूफ ऑफ ओनरशिप.
1: बरोबर.
0: त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की म्युटेशन एंट्रीज जे आहेत, जे एंट्रीज असतात ते म्युटेशन एंट्रीज आहेत करेक्ट म्हणजे टायटल क्लिअर आहे असं होतं का?
1: हा, आता हे म्हणजे हा पण एक खूप चांगला विषय आहे की आता रिसेंटली महाराष्ट्र शासनाने असं एक परिपत्रक काढलंय की कुठलंही जर लिटिगेशन एखाद्या प्रॉपर्टीचं जर लिटिगेशन जर कोर्टामध्ये प्रलंबित असेल तर त्याची जी नोंद आहे ही सातबाऱ्या उतार्यावर घेणं कंपल्सरी नाही किंवा घ्यायची नाही. पूर्वी असं होतं की एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीवर केस टाकली त्या एखाद्या पर्टिक्युलर जागेसंदर्भात तर त्या लिटिगेशनचा जो उल्लेख आहे हा सातबाऱ्या उतारावर असायचा.
0: म्हणजे ज्याला आपण लिस्पेंडन्सी
1: आपण म्हणतो की न्यायप्रविष्ट म्हणून जो शेरा असायचा.
0: बरोबर.
1: तर तो सातबारा पाहिल्यावरच आपल्या लक्षात यायचं की अशी अशी अमुक अमुक केस ही कोर्टामध्ये प्रलंबित आहे.
0: राईट.
1: तर अशा ज्या न्यायप्रविष्टच्या ज्या नोंदी आहेत तर ह्या नोंदी सातबाऱ्या उतारावर घ्यायच्या नाहीत असा नुकताच निर्णय झालाय.
0: अच्छा.
1: की त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जोपर्यंत

0: त्या केसचा निकाल लागत नाही तर अशा ज्या नोंदी जर सातबाऱ्यावर असतील तर त्या प्रोजेक्टच्या मार्केटेबिलिटीवर त्याचा परिणाम होतो.
1: राईट.
0: आणि कधी कधी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ब्लॅकमेलिंगचे सुद्धा प्रकार झालेले आहेत की जर सातबाऱ्यावर अशी नोंद टाकली की तो प्रोजेक्ट विकला जात नाही आणि मग जे अनावश्यक रक्कम ही बिल्डरकडून उकळली जाते असे प्रकार होऊ नये. म्हणून जोपर्यंत मेहरबान कोर्टाची स्टे ऑर्डर येत नाही किंवा त्या केसचा निश्चित फायनल निकाल लागत नाही तोपर्यंत अशा कुठल्याही नोंदी सातबाऱ्या उतारावर घ्यायच्या नाही असे शासनाचे निर्देश आहेत.
1: ओके.
0: त्याच्यामुळे काय होतं की जर एखाद्या प्रोजेक्टवर एखादी केस सुरू आहे तर आता फक्त सातबारा बघून कळत नाही.
1: बरोबर.
0: बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या क्लायंटला किंवा बँक्सला सांगतो की ह्याच्यावर अमुक अमुक लिटिगेशन आहे, आम्हाला ती लिस्ट पेंडन्स सापडते आणि त्याच्यामध्ये त्या लिटिगेशनचा उल्लेख असतो. पण मग त्यावेळेस आम्हाला आमचे जे क्लायंट आहेत ते म्हणतात की सर सातबारा तर कोराय, सातबाऱ्यावर तर काही नाही, मग हे लिटिगेशन आहे हे कशावरून? तर त्याच्याकरता हे सगळं व्हेरिफिकेशन आपल्याला करून घेणं महत्वाचं आहे की हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जरी सातबारा क्लिअर असेल तरी ते लिटिगेशन त्याच्यावर असतं, त्याच्यामुळे हे सुद्धा व्हेरीफाय करणं जरुरी आहे. आणि जसं फेरफार नोंदी जे आपण बोलतो त्याला म्युटेशन एंट्रीज पण म्हणतात, तर हे फेरफार सुद्धा तपासणं गरजेचं आहे. या फेरफार नोंदींमध्ये आपल्याला त्या टायटलचा फ्लो कळतो की ही प्रॉपर्टी कोणाकडून कोणाकडे ट्रान्सफर झालेली आहे, त्याच्यामध्ये कुठलं मिसिंग लिंक आहे का किंवा कदाचित एरियाचा पण काही डिफरन्स आहे का. कारण एका व्यक्तीकडे जर 2 एकर जागा असेल आणि विकताना जास्त विकली गेली आहे मग अशा पद्धतीचे सुद्धा काही डिस्प्युट्स पुढे येऊ शकतात. तर एरिया हा मॅच करणे, त्याच्यानंतर त्या टायटल फ्लोमध्ये जेवढ्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्ती सगळ्या पुढच्या ट्रान्सफर्समध्ये इन्वॉल्व्ह आहेत का आणि त्यांना प्रॉपर सगळे कन्सिडरेशन मिळालं आहे का आणि ह्या प्रॉपर पद्धतीने ट्रान्सफर झाली आहे का, की जेणेकरून हे फ्युचर लिटिगेशन आपल्याला अवॉइड करता येईल, तर ह्या गोष्टींची खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर. म्हणजे जो आपला पहिला प्रश्न होता की फ्युचर प्रॉपर्टी डिस्प्युट्स किंवा टायटल लिटिगेशन सामान्यतः कुठून सुरू होते, तर हा एक ऍस्पेक्ट त्याच्यामधला आहे की हे हिची सुरुवात तिकडून होते. म्हणजे मला पर्सनली सर आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो की एक जागा आली त्याच्यावरती 7-12 कोरा होता. नोंदी बघितल्या तर त्याच्यामध्ये आपण आता जो डिस्प्युटचा एक अजून अँगल की लिगल एअरशिप जे आहे तर त्याच्यामध्ये वारस नव्हते तो बहिणीच्या नावावर लागला, मग परत ती नोंद दुसऱ्या याच्या झाली आणि नंतर दुसऱ्या बहिणीच्या मुलाचं जेव्हा लागलं म्हणजे सेकंड जी एंट्री झाली तेव्हा त्या मुलासोबत बायकोचंही नाव लागलं आणि नंतर त्यांचं तिसऱ्याच नाव लागलं सेईंग दॅट की ही गिफ्ट डीड केलेली. अशा केसेसमध्ये आणि त्याचं आम्ही चेक पण केलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रेव्हेन्यूमध्ये संचिका केलं पण त्याच्यामध्ये काहीच रेकॉर्ड नाही मॅम, तर याच्यामध्ये तर शॉर्टशॉट लिटिगेशनचा अँगल कधीही येऊ शकतो.
0: 100% येऊ शकतो. अजून एक प्रकार आहे जे फ्युचर लिटिगेशन होऊ शकतं की एखाद्या प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना जर मायनर असेल किंवा म्हणजे जो आपण अज्ञान म्हणतो की 18 वर्षाची खालील व्यक्ती जर वारसाने समजा किंवा कुठल्याही पद्धतीने त्या मायनरचं नाव त्या सातबाऱ्यावर लागलं आणि ती व्यक्ती मायनर असतानाच त्या प्रॉपर्टीचं ट्रान्सफर झालं म्हणजे तिचे जे काही अज्ञानाचे जे पालक आहेत त्यांनी जर ती प्रॉपर्टी विकली तर कायद्याप्रमाणे अशा ट्रान्झॅक्शन्सला कोर्टाची परवानगी घेणं आवश्यक आहे. पण काही कारणास्तव कोर्टाची परवानगी न घेता जर हे पुढे ट्रान्सफर झालं आणि जेव्हा तो मायनर मेजर होतो सज्ञान होतो त्यावेळेस त्याला ह्या जर व्यवहाराची नॉलेज झालं आणि त्याने जर ते व्यवहार चॅलेंज केले तर तिथे सुद्धा हे लिटिगेशन परत येऊ शकतं.
1: बरोबर.
0: म्हणजे आज प्रॉपर्टी तर तुम्हाला क्लिअर दिसेल पण जर मायनरने जर ते चॅलेंज केलं तर हे फ्युचर लिटिगेशन व्हायचा हा चान्स आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे.
1: अशा ठिकाणी सर काय काळजी घ्यायची, म्हणजे मग गार्डियन कोण का कोर्ट?
0: जेव्हा मायनरची प्रॉपर्टी हस्तांतर होत असते तेव्हा कोर्टाच्या परवानगीनेच करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कोर्टाची परवानगी न घेता आपण जर प्रॉपर्टी ट्रान्सफर केली तर पुढे फ्युचर लिटिगेशनला नक्की स्कोप आहे.
1: सर जॉईंट ओनरशिप, नॉमिनी आणि लीगल हेअर यामध्ये प्रॅक्टिकली काय फरक असतो?
0: हा आपण एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याच जणांना वाटतं की मी नॉमिनी आहे किंवा माझी जॉईंट ओनरशिप आहे मग मी पण तेवढाच इक्वल या प्रॉपर्टीचा मालक आहे. तर त्याची एक थोडीशी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की जॉईंट ओनरशिप म्हणजे समजा एखादी प्रॉपर्टी मुळात विकत घेतानाच दोन ते तीन झाडांच्या नावावर विकत घेतली असेल तर ती प्रॉपर्टी जॉईंट ओनरशिपची होते.
1: ओके.
0: आणि त्यावेळेस त्या प्रत्येक व्यक्तीला समजा दोघं नवरा आणि बायकोच्या नावावर प्रॉपर्टी घेतली तर दोघं हे 50-50% त्या प्रॉपर्टीचे मालक असतात.
1: ओके.
0: त्याच्यामुळे ह्याला आपण म्हणू शकतो की जॉईंट ओनरशिप. त्याच्यानंतर नॉमिनी हा एक प्रकार असू शकतो की नॉमिनी म्हणजे की सोसायटीमध्ये हे जास्त आपण नॉमिनी अपॉइंट करतो. नॉमिनी म्हणजे कसं आहे की एखादी व्यक्ती जर मयत झाली तर त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीचा एक केअरटेकर किंवा इमिजिएट कॉन्टॅक्ट करण्यासारखा माणूस हा तो नॉमिनी असतो.
1: अच्छा.
0: म्हणजे एखादा फ्लॅट आहे तर त्याच्यामध्ये समजा एखादी व्यक्तीचं नावावर फ्लॅट आहे आणि त्याने नॉमिनी म्हणून त्याच्या मुलाला अपॉइंट केलंय तर त्या ठिकाणी तो जो व्यक्ती मालक जो मयत झाला तर त्याच्यानंतर सोसायटीने कोणाला कॉन्टॅक्ट करायचा तर तो नॉमिनीला आपण कॉन्टॅक्ट करतो.
1: अच्छा.
0: पण ह्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो जो नॉमिनी आहे तो 100% त्या प्रॉपर्टीचा मालक झाला असं नाही. त्याचे जे काही वारस आहेत त्या वारसांचा पण त्याच्यावर तेवढाच हक्क राहील. त्याच्यामुळे नॉमिनी आणि जॉईंट ओनर ह्याच्यामध्ये हा मुख्य फरक आहे. आणि तिसरा म्हणजे लीगल हेअर म्हणजे वारस. तर वारस म्हणजे एखादी व्यक्ती जर मयत झाली आणि त्या व्यक्तीने जर विल केलं नसेल तर त्याचे जे कोणी कायद्याने जे ठरवलेले वारस आहेत ते त्या प्रॉपर्टीचे म्हणजे इक्वल हिस्सेदार होतात.
1: बरोबर.
0: म्हणजे समजा त्याला एखादी व्यक्ती मयत पावली आणि त्याला समजा पत्नी आणि दोन मुलं आहेत तर ते तिघ जण त्या प्रॉपर्टीचे वारस म्हणजे लीगल हेअर झाले.
1: बरोबर.
0: आणि मग ते तिघ जण मालक झाल्यानंतर मग त्या तिघांची ती प्रॉपर्टी होते. त्यांचं नाव हे रेव्हेन्यू किंवा त्या त्या सरकारी रेकॉर्डवर आपण लावून घ्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मग ते मालक म्हणून पुढे त्या प्रॉपर्टीचा डिसिजन घेऊ शकतात.
1: घेऊ शकतात. सर म्हणजे नॉमिनी हा फायनल ओनर नसतो.
0: नॉमिनी हा फायनल ओनर नाही. लीगल हेअर्स जे आहेत त्यांचा हा अधिकार त्याच्यामध्ये असतो.
1: सर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स किंवा ओल्ड प्रॉपर्टीज किंवा सोसायटी प्रॉपर्टीज मध्ये कोणते ऍडिशनल लीगल रिस्क असू शकतात?
0: निश्चितच. तर आता हे रिडेव्हलपमेंट आता खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि रिडेव्हलपमेंट करताना एक सगळ्यात मोठा एक चॅलेंज असा आहे की अनेक सभासद असतात आणि ते सगळे सभासद मिळून एक कुठला तरी निर्णय घेत असतात. आता त्या सभासदांमध्ये काहींना चांगलं ज्ञान असतं, काहींना त्याप्रमाणे थोडंसं अर्धवट ज्ञान असतं आणि मग त्याप्रमाणे हे जे निर्णय होतात पण त्या ठिकाणी आपण निश्चितच काही गोष्टींची आपण खात्री केली पाहिजे. तर त्याच्याबद्दल मी एक थोडेसे एक 4-5 पॉईंट तुम्हाला नक्कीच सांगेल. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा रिडेव्हलपमेंट करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बिल्डर जो आहे तो तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग एरियाच्या बदल्यात किती % वाढवून देतोय. तर ह्याचं कॅल्क्युलेशन एक मार्केट प्रॅक्टिस प्रमाणे हे आपण बिल्डरकडून हे चांगलं निगोशिएट करून जास्तीत जास्त कसा फायदा होईल असं एक ठरवून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आता हल्ली बराच वेळ असं बघायला मिळतंय की काही नवखे बिल्डर हे ह्या रिडेव्हलपमेंटच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह झाले आहेत आणि त्यांचा पहिला उद्देश असा असतो की हा व्यवहार हा त्यांच्या नावाने लॉक होऊन जायला पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस MOU किंवा इनिशियल ऍग्रीमेंट हे म्हणजे कुठल्याही अटी शर्ती फायनल न होता हे पहिले अशा पद्धतीचे कागदपत्र तयार होतात. तर माझा असा सल्ला राहील की जोपर्यंत सगळ्या अटी शर्ती फायनल होत नाही तोपर्यंत हे इनिशियल जे ऍग्रीमेंट्स आहेत किंवा कधी कधी लेटर ऑफ इंटेंट किंवा असे काही ठराव की हे काम तुम्हाला आम्ही दिलेलं आहे आणि मग पुढे सगळ्या चर्चा आहेत तर असे हे जे इंटरमिडिएट डॉक्युमेंट आहेत हे न करता, कारण आता बरेच असे प्रकार बघायला मिळत आहेत की हे जे इनिशियल डॉक्युमेंट जे बिल्डरला दिलं आणि पुढे जो तो व्यवहार नाही जमला आणि आपण दुसऱ्या बिल्डरशी केला तर हा जो पहिला माणूस त्या कागदपत्रांच्या आधारे त्या व्यवहाराला ऑब्जेक्शन घेतोय की माझ्यासोबत हे MOU झालं होतं आणि हा व्यवहार पूर्ण करायचा अधिकार मलाच आहे आणि पुढचे जे व्यवहार आहेत तर त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करायचे प्रयत्न होत आहेत. तर असं सुद्धा आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सला हे विनंती करेल की जोपर्यंत तुमच्या सगळ्या टर्म्स फायनल होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे लेखी हे ऍग्रीमेंट करू नयेत.
1: राईट.
0: त्याच्यानंतर दुसरं एखादा FSIA चा जो पण एक मुद्दा आहे की आज समजा जरी काही टर्म्स आपण ठरलेले आहेत पण भविष्यात जर त्याचा FSI वाढला तर त्याचा फायदा कोणाला दिला जाईल, कारण शासन स्तरावर वेगवेगळे नियम सारखे बदलतात. मग अशा वेळेस तो FSIचा मुद्दा टाकून घेणं पण गरजेचं आहे की त्याचा फायदा दोन्ही पक्षांना मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण मागील भागात पाहिलं की अम्युनिटीज, की बिल्डर तो प्रोजेक्ट आपल्याला मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या अम्युनिटीज कमिट करतो की आम्ही या या अशा अशा अम्युनिटीज देऊ, परंतु त्या अम्युनिटीज तुमच्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये जर त्याच्यात नमूद नसतील आणि जर त्या तुम्हाला भविष्यात त्या मिळाल्या नाहीत तर त्या ठिकाणी मग तुम्हाला त्याचा दाद मागायचा अधिकार राहत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या अम्युनिटीज आहेत तर ह्या अम्युनिटीज ह्या लेखी स्वरूपात त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये हे टाकणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला बऱ्याच वेळेस GST आणि इतर पद्धतीचे टॅक्सेस अट्रॅक्ट होत असतात आणि त्याची माहिती डेव्हलपमेंट अग्रीमेंट करते वेळेस प्रॉपरली दिली जात नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा प्रोजेक्ट फायनल होतो त्यावेळेस मग ती अमाऊंट खूप मोठी होऊन जाते आणि जर तिथे अनावधानाने जर लिहिलं गेलं की हा सगळा खर्च हा त्या एक्झिस्टिंग मेंबर्सने करायचा आहे मग तो एक आर्थिक बोजा फार येऊ शकतो. त्याच्यामुळे ते सुद्धा सगळ्या अटी शर्ती पहिलेच ठरवून आणि त्या पद्धतीची कल्पना ही आपण घेतली पाहिजे. त्याच्यानंतर कार्पेट आणि बिल्ट अप एरियाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही. अजून एक मुद्दा प्रोजेक्ट फायनान्सचा आहे की असे पण काही प्रकार झालेत की बिल्डरने रिडेव्हलपमेंट करताना जो काही त्याला जो फंड लागणार आहे तर त्याच्यासाठी बँकांकडून प्रोजेक्ट फायनान्स घेतला, ती पूर्ण प्लॉट आणि ती सगळी जागा आणि प्रोजेक्ट हा बँकेकडे मॉर्गेज ठेवला आणि काही कारणाने जर तो प्रोजेक्ट वेळेत पूर्ण नाही होऊ शकला तर मग त्या बँकेचा बोजा त्या पूर्ण प्रोजेक्टवर येतो. मग अशा पद्धतीचं हे बिल्डरला अलाव करायचं का नाही, तर हा सुद्धा निर्णय सोसायटीने घेतला पाहिजे आणि तो पूर्ण विचार करूनच अशा पद्धतीचे टर्म्स कंडिशन्स या सगळ्या त्या रिडेव्हलपमेंटच्या अग्रीमेंटमध्ये घेतल्या पाहिजे.
1: आणि सर सोसायटी लेवलला कन्सेंटच्या बाबतीमध्ये कन्सेंट इश्यूज काही असेल तर ते कशा पद्धतीने तुम्ही त्याला बघतात?
0: कन्सेंट
1: म्हणजे सोसायटी आहे त्याच्यामध्ये 10 पैकी 9 लोक 8 लोक हो म्हणताय, 2 लोक नाही म्हणताय, तर ते
0: बरेचसे इश्यूज आता येत आहेत. जरी शासनाने वेगवेगळ्या किंवा सहकार खात्याने वेगवेगळ्या त्यांच्या परिपत्रकांमध्ये लिहिलेलं आहे की 75% किंवा मेजॉरिटी जर बहुमताने जर तुमचं ठरलंय की रिडेव्हलपमेंट करायचं तर त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटची ऑर्डर नक्कीच पास होऊ शकते. पण अशा वेळेस त्या ज्या जे लोकांना मान्य नाहीये, ज्या सभासदांना ही रिडेव्हलपमेंट मान्य नाहीये, तर त्यांच्याकडून फ्लॅटचा ताबा घेणे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होऊन जाते. कारण जरी तुमच्याकडे सगळ्या पद्धतीच्या ऑर्डर आहेत, तुमचे सगळे डॉक्युमेंट झालेले आहेत, पण त्यांचा ताबा हा फिजिकल पोझिशन तुम्ही घेऊन ते प्रत्यक्षात रिडेव्हलपमेंट चालू करणे तर हा थोडासा म्हणजे वेळ काढू होऊ शकतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीची मानसिक तयारी ही त्या सभासदांनी ठेवली पाहिजे.
1: सर म्हणजे मग इन शॉर्ट आपण एकदा रिकॅप करूया की रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये मेंबर्सने कोणत्या क्लॉजेस विशेष लक्षपूर्वक वाचायला हव्यात, तर त्यामध्ये आता आपण मागून सुरुवात करूया. तुम्ही म्हणले की लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी,
0: करेक्ट, प्रोजेक्ट फायनान्स,
1: प्रोजेक्ट फायनान्स जो आहे तो विषय की तो बघायला पाहिजे.
0: अजून FSI शेअरिंग बद्दल काय त्याच्यामध्ये अटी शर्ती त्या लिहिल्या पाहिजे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर ज्या अम्युनिटीज देणार आहेत त्या अम्युनिटीचा सगळा उल्लेख त्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये घेतला पाहिजे. त्याच्यानंतर कार्पेट बिल्टअप एरिया जो आहे तर त्या संदर्भात स्पष्ट सगळे जे उल्लेख आहेत ते असले पाहिजे. आणि काही ठिकाणी प्रोजेक्ट कम्प्लीट करायची शाश्वती म्हणून काही सोसायटी या बिल्डरकडून बँक गॅरंटी सुद्धा मागतात. मग अशा पद्धतीचे सुद्धा काही अरेंजमेंट सोसायटीने केली तर प्रोजेक्ट कम्प्लीट जर कदाचित नाही झाला तर ती बँक गॅरंटी ही त्या सोसायटीच्या मेंबर्सला नक्कीच एक दिलासा देणारी असू शकते. कारण एकदा जी जुनी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग जर आपण पाडली आणि जर तो प्रोजेक्ट जर वेळेत कम्प्लीट झाला नाही तर सभासदांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. तर अशा पद्धतीच्या क्लॉजेस नंतर अजून एक जे बिल्डर घरभाडं देतात त्या संदर्भात सुद्धा स्पष्टता सगळी पाहिजे. कारण जर त्या पर्टिक्युलर वेळेत प्रोजेक्ट कम्प्लीट नाही झाला आणि त्याच्यानंतर बिल्डरने घरभाडं देणं सुद्धा बंद केलं तर अशा वेळेस आर्थिक अडचण नक्षीतच सभासदांना होऊ शकते. तर अशा सगळ्या अटी शर्ती या सगळ्या प्रॉपरली त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत का नाही याची खात्री केली पाहिजे.
1: सर, प्रॉपर्टी डिस्प्युट मध्ये लिटिगेशन अनेक वर्ष का चालतात?
0: बरोबर आहे. ऍक्च्युली आपल्याकडे म्हणजे जो कायदा आहे तर या कायद्यामध्ये सगळ्यांना समान संधी दिली आहे आणि कोणावर सुद्धा अन्याय होऊ नये हा सगळ्यात पहिले जो म्हणजे आपण जे न्यायदेवता आहे तर त्यांचा उद्देश असतो. त्याच्यामुळे अनेक प्रकारचे जे डॉक्युमेंट्स कोर्टात सबमिट करणे, त्याच्यानंतर जर कोणी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी जर वेळ मागितला तर तो वेळ देणे आणि त्याला पूर्ण संधी देणे, तर ही जी प्रोसेस आहे. आणि दुसरी अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेंडन्सी ऑफ लिटिगेशन. हजारो लाखो दावे हे कोर्टामध्ये आज पेंडिंग आहेत, त्याच्यामुळे मेहरबान कोर्टाला तुमच्या दाव्याला तेवढा वेळ देणं शक्य आहे का? आणि मग त्याच्यामुळे साहजिक तारीख ज्या आहेत ह्या लांब लांबच्या पडतात. आणि एक तारीख जर 2 महिन्याची पडली आणि त्याच्यामध्ये जर काही डेव्हलपमेंट फार मोठी झाली नाही तर पुढची अजून 2 महिन्याची तारीख पडते. मग असं करत करत ते वर्षानुवर्ष सगळं ते चालत राहतं.
1: बरोबर. सर, आजच्या डिजिटल रेकॉर्ड्स आणि ऑनलाईन सिस्टम्समुळे प्रॉपर्टी ड्यू डिलिजन्स प्रोसेसमध्ये नेमका काय बदल झालाय आणि ऑनलाईन डॉक्युमेंट्सवर ब्लाइंड ट्रस्ट ठेवणं कितपत रिस्की असू शकतं?
0: नक्कीच, पूर्वीच्या मनाने आता टेक्नॉलॉजिकली आपण खूपच ऍडव्हान्स झालो आहोत आणि प्रत्येक वेळेस आपल्याला त्या त्या सरकारी कार्यालयात जाऊन ते डॉक्युमेंट त्यांच्याकडून घेऊन ते व्हेरीफाय करणं हे खरोखर सामान्य माणसाला अशक्य आहे. पण आता शासनाने खूप वेगवेगळ्या प्रकारे हे डॉक्युमेंट जे आहेत प्रॉपर्टीचे हे डिजिटल स्वरूपात अव्हेलेबल केलेले आहेत. तुम्हाला जर 7/12 पाहिजे असेल तर तुम्ही अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा 7/12 फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तिकडे स्वतः वेळ आणि हे सगळं खर्च करून तिथे जायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर 7/12 उतारा मिळू शकतो. जे अनेक प्रकारचे जे खरेदी खतं ऍग्रीमेंट्स जे तुमच्या फाईलला असतात ते डॉक्युमेंट्स खरे आहेत की बनावट आहेत हे चेक करण्यासाठी सुद्धा www.igrmaharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये तुम्ही जाऊन फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जर त्या डॉक्युमेंटचे नंबर तिथे टाकले तर तुम्हाला त्याचा इंडेक्स किंवा पूर्ण डॉक्युमेंटसुद्धा हे डाउनलोड करून मिळतं. अगदी तुमच्या मोबाईलवर कम्प्युटरवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता की जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन ती सगळी प्रोसेस करून त्याची काही गरज नाही. तुम्हाला ते डिजिटल स्वरूपात सुद्धा ते सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत की जेणेकरून फसवणूक आपली टाळू शकते. आता असे अनेक प्रकार होत आहेत की रजिस्टर डॉक्युमेंट जे हुबेहूब दिसणारे डॉक्युमेंट जे चांगल्या तज्ज्ञ व्यक्तीला सुद्धा तो ओळखू शकत नाही की हे डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत की फेक आहेत. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट हे मार्केटमध्ये काही लोक बनवतात आणि त्या आधारे फसवणूक करतात. ही फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही डिजिटल रेकॉर्ड जे गव्हर्नमेंटच्या साईट्सवर आहेत ते तुम्ही ते डाउनलोड करून तुम्ही निश्चित त्याच्यानंतर कोर्टाचं सुद्धा जे ऑनलाईन सगळं रेकॉर्ड आहे तुम्ही त्या कुठल्याही केसचा नंबर टाकला तर त्याचे पूर्ण जो रोजनामा आहे तो तुम्हाला त्या तुमच्या मोबाईलवर दिसू शकतो. काही ऑर्डर झाल्या असेल तर ऑर्डर सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे बरेचसे रेकॉर्ड हे डिजिटल असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता फक्त रेकॉर्ड तर तुम्हाला जेन्युइन मिळणार पण AIचा वापर हा बऱ्यापैकी आता लोक करतात.
1: बरोबर.
0: आणि त्या आधारे काही रेफरन्सेस शोधायचा प्रयत्न करतात. तर मी असा सल्ला देईल की हे जे रेफरन्सेस तुम्ही जे घेतात तर ते ट्रस्टेड सोर्स मधून हे व्हेरीफाय केले पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण केवळ AIने जर तुम्हाला काही माहिती दिली तर ती 100% खरी असेलच, तर ह्याची काही आता शाश्वती राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे हे ट्रस्टेड सोर्स करून हे वेगवेगळ्या कायद्याच्या प्रोव्हिजन्स मधून ही जी तुम्हाला माहिती मिळतीये तर ही माहिती ऑथेंटिक आहे का नाही त्याचं व्हेरिफिकेशन करून मगच पुढे ते त्याचा वापर केलेला योग्य आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि आपण आता एवढ्या वेळेस जी चर्चा केली त्याच्यामध्ये प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन मध्ये लोक ऍडव्होकेट यांच्याकडे अनेक वेळा उशिरा येतात, हा प्रॅक्टिकल पॅटर्न तुम्हाला कितपत दिसतो? म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह लीगल कन्सल्टेशन जो कल्चर आपण म्हणूया प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट अजून कमी आहे असं म्हणता येईल का?
0: म्हणजे माझा तो अनुभव असा आहे की अजून नगण्य आहे. म्हणजे आमच्याकडे 90-95% लोक हे जेव्हा काहीतरी अडचण होते किंवा काहीतरी डिस्प्यूट वाद तयार होतात तेव्हाच आमच्याकडे येतात. आणि मग त्यावेळेस जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट केले तर त्यावेळेस तुम्ही हे कुठल्या वकिलांकडून चेक केले होते का, तर त्यावेळेस त्यांचं उत्तर येतं की नाही, म्हणजे आम्ही हे चेक नाही केले, आम्हाला तशी काही गरज वाटली नाही. पण आता आम्हाला वाटतंय की आता मी पुढचं जेव्हा ट्रान्झॅक्शन करू तेव्हा आम्ही नक्कीच पहिले वकिलांचा सल्ला घेऊन मगच कुठल्याही कागदपत्रांचा सह्या करू. तर असे जेव्हा वाईट अनुभव येतात तेव्हाच या पद्धतीचा म्हणजे लोकांचा अप्रोच हा होतो. पण नक्कीच आता हळूहळू तसा अवेअरनेस वाढतो आहे, जसे जशा फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत आणि जे बाकीचे जे सगळ्या लोकांना काही अनुभव येत आहेत तर हळूहळू लोक आमच्याकडे येतात आणि प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी ते डॉक्युमेंट आमच्याकडून चेक करतात आणि मगच ते पुढचं ट्रान्झॅक्शन करतात. तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना अपील करेल की कुठलाही व्यवहार करायच्या आधी किंवा कुठलाही प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन करण्याच्या आधी हे तुम्ही जे कागदपत्र आहेत हे तज्ज्ञ वकिलांकडून तुम्ही हे तपासून घेतले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये जो लागणारा वेळ आणि पैसा आणि तुम्हाला जो त्याच्यामध्ये भविष्यात जी अडचण होणार आहे तर त्या मनाने हा फारच नगण्य आहे. तर त्याच्यामध्ये कुठलाही कंटाळा न करता हा तुम्ही डॉक्युमेंट जर हे चेक करून घेतले तर जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर हे खूप हे फायदेशीर ठरू शकतं. आणि जे पुढे जो तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास होणार आहे तर त्याच्यापासून नक्कीच तुमची सुटका होऊ शकते.
1: सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न, प्रॉपर्टी घेण्यापेक्षा प्रॉपर्टी सुरक्षित ठेवणं जास्त महत्वाचं आहे, या वाक्याकडे तुम्ही प्रॅक्टिकली कसं पाहता?
0: नक्कीच, कारण जी एखादी आपली प्रॉपर्टी आहे तर ही आपल्या आयुष्याची पुंजी आहे आणि आपली ती एक सुरक्षित गुंतवणूक आहे. किंवा आपल्याला जेव्हा असं वाटतं की जेव्हा आपल्याला गरज पडेल तर त्यावेळेस ती प्रॉपर्टी आपण विकून आपल्या ज्या गरजा आहेत तर त्या आपण भागवू शकतो. तर हा कुठली प्रॉपर्टी घेण्यामागचा आपला उद्देश असतो त्याच्यामुळे. आणि जर अशा अडीअडचणीच्या काळात जर ती प्रॉपर्टी विकून जर आपल्याला त्याचा फायदा घेता येणार नसेल तर अशा वेळेस ती सगळी जो गुंतवणुकीलाच काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे प्रॉपर्टी तर निश्चित घेतली पाहिजे, पण आहे ती प्रॉपर्टी सांभाळणं पण खूप आवश्यक आहे आणि त्याचे जे सगळे कागदपत्र आहेत ते सुद्धा एक प्रॉपरली अरेंज करून आपल्याकडे पाहिजे. खास करून सध्या जे ओपन प्लॉट्स वगैरे आहेत तर बऱ्याच वेळेस आपण ते प्लॉट घेऊन त्याच्याकडे पुढे लक्षच देत नाही. तर त्याबद्दल मी एक सगळ्यांना सल्ला देईल की त्या प्लॉटचा जो सातबारा आहे तो तुम्ही वेळच्या वेळी काढला पाहिजे. त्या जिथे तो प्लॉट आहे तर तिथे जाऊन तुम्ही थोडं चक्कर मारली पाहिजे आणि त्याच्यावर नीट देखरेख ठेवली पाहिजे. नाहीतर मग अशा वेळेस म्हणजे बऱ्याच वेळेस असं पाहायला मिळत आहे की ज्या प्लॉटकडे कोणी जातच नाही किंवा ज्याचा सातबारा कोणी डॉक्युमेंट चेक करत नाही तर अशा प्लॉट्स बद्दल डुप्लिकेट माणसं उभे करून त्या प्रॉपर्टीची परस्पर विक्री झालेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि जे हे करणाऱ्याचे जे गुन्हेगार आहेत ते बरोबर ते लक्ष ठेवून असतात की ह्या प्रॉपर्टीवर वर्षानुवर्ष कोणी आलेलं नाही, म्हणजे ह्या प्रॉपर्टीकडे कोणाचं लक्ष नाही. अशा पद्धतीचं जे जागा आहेत त्या बरोबर हेरून त्याच्यावर अशा पद्धतीची गुन्हेगारी हे कृत्य होत आहेत. त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला जर असे कुठल्याही प्रकारे ट्रान्झॅक्शन आढळलं आणि ते जर तुम्ही वेळेत जर त्याच्याबद्दल काही कायदेशीर कारवाई केली तर त्याच्याबद्दल न्याय मिळायचे चान्सेस हे नक्कीच जास्त आहेत. आणि खूप उशीर झाला तर मग ते लीगल कॉम्प्लिकेशन वाढतात
1: आणि कायद्याला आपल्याकडनं तीच अपेक्षा आहे की तुम्ही वेळेत या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे.
0: बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ह्या म्हणजे प्रॉपर्टी नवीन विकत घ्याच, पण आहे ते प्रॉपर्टी सुद्धा व्यवस्थित सांभाळून ठेवल्या तर पुढे आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.
1: सर आजच्या अत्यंत प्रॅक्टिकल आणि सखोल चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. प्रॉपर्टी टायटल रिडेव्हलपमेंट, सक्सेशन डिस्प्युट्स, रेव्हेन्यू रेकॉर्ड्स, रिडेव्हलपमेंट, फ्युचर लिटिगेशन याबद्दल अनेक गैरसमज समाजामध्ये पाहायला मिळतात. आजच्या चर्चेमुळे सामान्य नागरिकांना प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स आणि लीगल व्हेरिफिकेशन्सकडे अधिक जागरूक आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा निश्चितच मिळेल. थँक्यू सो मच सर.
0: येस, थँक्यू व्हेरी मच. मला इथे आज तुम्ही आमंत्रित केलं आणि माझं नॉलेज सगळ्यांसोबत शेअर करायची संधी दिली त्याबद्दल रेडिओ विश्वास यांचा मी खूप खूप आभारी आहे.
1: थँक्यू सो मच सर. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

सुरांचे झाले गाणे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो नमस्कार, मी सुषमा दाते. आपल्या जीवनरंग कार्यक्रमात एक आगळी वेगळी मुलाखत घ्यायचं ठरवलंय. मुलाखत घेणार आहे त्या आहेत निष्णात वकील ॲडव्होकेट सारंगी यतीश गुजराथी. त्यांना कायद्याचं तर चांगलं ज्ञान आहेच, पण मुलाखत कायद्याविषयी नाही आहे. ते आहेत मंत्र्यांची कन्या, साक्षात लोकप्रिय नेते श्री अरुणबाई गुजराथी यांची मुलगी. त्यांचे पतीही ॲडव्होकेट आहेत, अतिशय नावाजलेले ॲडव्होकेट. पण त्यांचे सासरे सुद्धा आहेत निष्णात वकील जी व्ही गुजराथी. वडील आणि सासरे यांनी सामाजिक कार्य भरपूर केलंय. ही आहेत खरी तत्वनिष्ठ माणसं. म्हणून मुलाखतीचा विषय ठरवलाय माहेर आणि सासर, त्यातली तत्व आणि संस्कार. पोचलेच आहे त्यांच्या घरी धुळ्याला. नमस्कार सारंगीताई.
1: नमस्कार सुषमाताई.
0: मला आज वेगळ्या विषयावर तुमची मुलाखत घ्यायला खूप आनंद झालाय.
1: खरंच मलाही. आणि रविवारची इतकी निवांत दुपार तुमच्यासोबत आज मला सुद्धा एक आनंद पर्वणीच आहे.
0: हा, सुरुवात खरी तुमच्या बालपणापासून करूया. म्हणजे आता मला माहितीये की तुम्ही अत्यंत नावाजलेल्या वकील आहात, तुमचे पती तर फार नावाजलेले वकील आहेत. पण आधी जाऊया तुमच्या माहेरी, म्हणजे बालपणाबद्दल सांगा.
1: माझं माहेर जळगाव जिल्ह्यातलं चोपडा येथील. आम्ही सगळे मोठ्या एकत्र कुटुंबात वाढलो. म्हणजे माझे आजोबा, त्यांची चार मुलं, त्यात माझे वडील सगळ्यात लहान, तीन मोठे काका, त्यांचे परिवार, आई वडील आणि आम्ही तिघं भावंड, असा खूप छान असा गोकुळासारखा आमचा परिवार होता.
0: सगळे एकत्र होता?
1: सगळे एकत्र, आणि आजही एकत्र आहेत. माझ्या आजोबांना बाबाजी म्हणून ओळखायचे. सगळ्या चोपड्या नगरीचेच ते बाबा होते. तर अतिशय गांधीवादी, म्हणजे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व असे माझे आजोबा, ज्यांनी अजन्म खादी नेसली. माझे काका, माझ्या आत्या आणि माझे वडील हे सगळे आजही खादीच धारण करतात. त्यामुळे आम्ही खादी भंडार शिवाय दुसरं कोणतंही दुकान लहानपणी पाहिलं नव्हतं. मुंबईला जायचं तर अरे खादी घेऊन या तिकडून, हे लहानपणापासून ऐकत आलो. आणि आजोबा तर स्वतः हाताने सूत कातत, आणि जेवढं सूत कातलं गेलं तेवढेच कपडे ते घालत असत, ते विकतची खादी घेत नसत. आणि ज्या दिवशी भगतसिंगांना फाशी दिली गेली त्या दिवशी त्यांनी मनात ठरवलं की मी आजपासून चांगले कपडे घालणार नाही, खादीच घालणार. तसं माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या वडिलांच्या बालपणी सगळेच महनीय नेते येऊन गेलेत. आपले तेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू होता, म्हणजे गांधीजी सुद्धा माझ्या माहेरी येऊन गेलेत. आणि तेव्हा माझ्या आजोबांचं सगळ्यात मोठं अपत्य, जे आता नाही आहेत, म्हणजे लहानपणीच ते वारले, तर ते माझ्या आजीच्या मांडीत होत. आणि त्यांना मोठा जाड असा सोन्याचा करदोडा घातलेला होता. तर गांधीजी म्हणाले, त्या मगनभाई, तमारा दिकराने एटला बधा सोनानी जरूर शू, काय गरज आहे तुमच्या मुलाला एवढं सोनं घालायची. आजोबांनी त्या क्षणाला तो करदोडा माझ्या आजीच्या अंगावरचे सगळे दागिने स्वातंत्र्य लढ्याच्या झोळीत टाकले. आणि त्यानंतर माझ्या आजीनेही कधी मंगळसूत्राशिवाय दागिने घातले नाहीत.
0: वा, हा केवढा मोठा संस्कार. म्हणून मी म्हटलं तत्व आणि संस्कार याबद्दलच आपण बोलूया. मग तुमचं शाळा कॉलेजचं शिक्षण कुठे झालं?
1: आणखी एक आठवण सांगते. जेव्हा साने गुरुजी भूमिगत होते तेव्हा त्यांचं बरचसा काल आमच्या घरी गेला. आणि तेव्हा माझे वडील फार लहान होते. आणि नकळत साने गुरुजींचा संस्कार माझ्या वडिलांच्या मनावर खोलवर झाला. आणि ते तसेच मातृहृदय आहेत, म्हणजे राजकारणात राहूनही त्यांचं ते मातृहृदय कधी बदललं नाही हे आम्ही आजपर्यंत अनुभवतोय.
0: अनेकांना आणि अनेकांना तुमच्या कुटुंबाने आजोबांपासून मदत केलेली आहे, उभं राहण्यात मदत केली आहे.
1: अनेक कुटुंब, म्हणजे पप्पा जेव्हा जेव्हा कुठे परदेशातही गेले तर माणसं आवर्जून भेटायला यायची, म्हणायची भाई आमची फी तुम्ही भरली होती, कोणी म्हणायचं की माझ्या बहिणीच्या लग्नाला तुम्ही पैसे दिले होते. म्हणजे तेव्हा CSR फंड म्हणून नव्हता, पण जे काही आपण कमावतोय त्याच्यातला काही हिस्सा हा समाजासाठी दिलाच पाहिजे, हा शिरस्ता मात्र माझ्या माहेरी मी लहानपणापासून बघत आले.
0: बरोबर. आणि मग तुमचं कॉलेजचं शिक्षण कुठे झालं?
1: बालपण चोपड्यात गेलं. 10वीपर्यंतच शिक्षण माझं चोपड्याला झालं. आणि मी नंतर मुंबईला कॉलेज केलं. त्यानंतर लग्नानंतर मी LLB केलं.
0: अरे वा.
1: आणि त्याची एक छान अशी गोष्ट आहे की माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे, तुझा जन्म घरात बसण्यासाठी नाही, तू माझ्या घरात मुलगा होऊन आली नाहीस, ही खंत त्यांना फार होती की तू सासरी जाणार. आणि माझ्यावर अतिशय प्रेम होतं माझ्या आजोबांचं, म्हणजे आम्ही एवढी 15-20 भावंड सगळी मिळून आत्यांची आणि आम्ही सगळी. पण आजोबांनी जेव्हा त्यांचं आत्मचरित्र लिहिलं तेव्हा मी त्यांच्या खूप पाठी लागले होते की तुम्ही लिहा, ते आमच्यासाठी एक फार मोठा खजिना असणार आहे, आम्हालाही ते फॉलो करायला आवडेल. तर त्यांनी त्यांची सुरुवातच अशी केली की माझी लाडकी नाथ चिरंजीव सारंगीच्या सांगण्यावरून मी आत्मचरित्र लिहायचं ठरवलं. आणि जेव्हा ते वाक्य मी वाचलं तेव्हा मी ढसा ढसा रडले की एवढी मोठी भेट माझ्या आजोबांनी मला दिली होती.
0: अरे खूपच छान. मग कॉलेजचं शिक्षण मुंबईत घेतलं तेव्हा तुमचे वडील मंत्री होते का?
1: हो.
0: मग तुम्हाला काय ऍडमिशन कशाची कशाची काय परवाच नाही, एकदम घर बसल्या झालं असेल सगळं?
1: तसं नाहीये, मी मेडिकल ऍडमिशन घेतली होती पण मला शुगर फॅक्टरीच्या फ्युम्सचा फार त्रास व्हायचा आणि त्यामुळे मी सारखी आजारी, म्हणजे 8 दिवस झाले नाही की हॉस्पिटलाइज्ड. तेव्हा मला असं वाटायचं की पप्पांनी आपल्याला मुंबईत ट्रान्सफर करून द्यायला हवी. पण माझ्या वडिलांनी मला एकच वाक्य सांगितलं, तू असं समज की तुझे वडील एक सामान्य व्यक्ती आहेत, तर तुझं त्यामुळे झालेलं नाही ट्रान्सफर आणि तू ते सोडून तुला दुसरं काहीतरी कर. आणि शेवटी मी बी ए LLB केलं मुंबई विद्यापीठात. माझे पेपर्स वगैरे पण मी वाचले, पॉलिटिकल सायन्स घेऊन मी केलं. पण माझी जी मनातली इच्छा होती लहानपणापासूनची डॉक्टर व्हायची, तर एखाद्या वडिलांनी ते फक्त ट्रान्सफर घ्यायचं पण ते सुद्धा त्यांना मंजूर नव्हतं, इतकी त्यांची तत्व पक्की होती. म्हणजे त्यांना मुलं बायको किंवा परिवार कुणीही त्यांच्या तत्वांच्या आड कधी त्यांनी येऊ दिलं नाही.
0: अरे वा, खूप छान आठवण सांगितली. आणखी काहीतरी मला असं आठवतोय, तुम्ही ऍडमिशन घ्यायला गेलात तेव्हा कोणीतरी तुम्हाला विचारलं तुम्ही कोणाची, ते काय, तो काय किस्सा आहे?
1: तो मुंबईचा किस्सा आहे. मी जैन कॉलेजला मग BA केलं, तर ऍडमिशन घ्यायला मी विद्यार्थ्यांच्या लाईन मध्ये उभी होते. आता प्रोफेशन लिहावं तर शेवटी मग मिनिस्टरच लिहावं लागायचं आम्हाला. डेझिग्नेशन प्रोफेशन असं बरंच काही त्या फॉर्म मध्ये होतं. तर त्या उभ्या राहिल्या मॅडम, मी अगदी चक्रावले. मला म्हणाल्या की ओ यू हॅव कम अलोन, वेअर इज द सेक्रेटरी? आय सेड हू सेक्रेटरी मॅम? वेअर इज युअर सेक्रेटरी? मॅम आय डोंट हॅव एनी सेक्रेटरी. नो नो आय मीन युअर फादर्स सेक्रेटरी. नो बडी इज देअर विथ मी, आय हॅव कम अलोन. येस आय वॉज वॉचिंग यू, यू वर स्टँडिंग इन द क्यू. मी म्हटलं हो. अरे म्हणे माझ्यासाठी हा फार वेगळा अनुभव आहे, मंत्र्यांची मुलं अशी कधी लाईनीत उभी राहून ऍडमिशन घेत नसतात. म्हटलं मॅम तुम्ही माझे मार्क बघा आणि मला ऍडमिशन द्या. तुम्हाला जर वाटत असेल की मी पात्र आहे तर आपण अवश्य ऍडमिशन द्या, आणि होत नसेल तर काही हरकत नाही. पण मला देवाच्या कृपेने मार्क खूप चांगले होते. पण त्या इतक्या भावुक झाल्या, त्या उठून माझ्या जवळ आल्या, मला घट्ट आलिंगन दिलं, मला म्हणाल्या की माझ्या आयुष्यात हा पहिलाच अनुभव आहे, मी 30 वर्षांपासून हे कॉलेज चालवते पण असं आजपर्यंत कुणी मंत्र्यांची मुलं लाईनीत उभं राहून ऍडमिशन घेणारी मी पाहिली नाहीत.
0: खूप छान. म्हणून मी तुमची मुलाखत यासाठीच घ्यायचं ठरवलं की इतके श्रोते ऐकत असतात मनापासून, आणि आपण बघतो की हल्ली मंत्र्यांच्या दूरदूरचा नातेवाईक त्यांचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो, आणि इथे तर डायरेक्ट मुलगी असूनही तुम्ही रांगेत उभा राहिलात. खूप छान.
1: आणि मग मी हा सगळा किस्सा घरी जाऊन वडिलांना सांगितला.
0: हो.
1: तर त्यांनी मला एकच सांगितलं, पाय नेहमी जमिनीवर राहू देत.
0: वा.
1: हे जे काय आज तू केलंयस ते कायम कर. हे ऐकून तू हुरळून जाऊ नकोस की माझं कौतुक झालं. हो. उलट आता तुझी जबाबदारी वाढली, तुला नेहमी असंच वागावं लागणार आहे.
0: वा खूप छान. हे सगळे माहेरचे संस्कार घेऊन तुम्ही सासरी आलात, आणि सासरी सुद्धा एक समाज उपयोगी कार्य करणारी माणसं, तत्वनिष्ठ माणसं. तर तुमचे सासरे कसं वाटले तुम्हाला?
1: माझे सासरे असं कुणी म्हटलं तर मला ते त्या क्षणाला असं वाटतं, कारण मला ते कधी सासरे वाटतच नाही,
0: वडीलच वाटले.
1: हो, ते माझे बापूजी आहेत. म्हणजे मी माझ्या वडिलांना पप्पा म्हणते आणि सासऱ्यांना बापूजी म्हणत असते. पण मला लग्नानंतर असं कधीच वाटलं नाही, मला असंच वाटलं की मी एका वडिलांकडून दुसऱ्या वडिलांजवळ येऊन राहते. खरं माझी त्यांची फार मैत्री आहे, एखादी गोष्ट माझ्या मनातली सुद्धा मी अगदी सहजपणे त्यांच्यासोबत बोलू शकते. आणि मला वाटतं असं नातं विरळा असेल जे धुळे कोर्टात नवीन आलेल्या सगळ्या जजेसना असंच वाटायचं की मी त्यांची मुलगीच आहे.
0: अरे वा, हे तर फारच छान आहे. म्हणजे इतकं चांगलं सासर मिळणं, इतके चांगले वडील मिळणं परत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग तुम्ही त्यांच्या हाताखाली वकिली वगैरे सुरू केली?
1: म्हणजे माझे वडील माझे आदर्श आहेत आणि माझे सासरे माझे गुरु आहेत. अशी एक थोडीशी गमतीची गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा प्रसंग असतो आणि तेव्हा काय करावं, तर पप्पांनी काय केलं असतं हा विचार मनात येतो. आणि जर त्यातलं उत्तर नाही मिळालं तर मग बापूजी तुम्ही काय म्हणता असं मी त्यांच्याजवळ जात असते.
0: अरे वा, आणि खूपच छान आहे. आणि तुमचे पती पण ऍडव्होकेट आहेत, त्यांचा पण तुम्हाला एक मोठा आधार असणार.
1: प्रचंड प्रचंड सपोर्ट, म्हणजे आपण ज्याला

0: संस्कार आणि सासरे यांनी दिलेलं मार्गदर्शन हे तुम्हाला खूप मोठं उपयोगी आहे. त्याचबरोबर तुमच्या पतींनी दिलेलं मोकळीक की तुला पाहिजे ते कर हे खूप छान आहे.
1: आणि
0: याचा तुमच्या मुलांवर काय परिणाम होतो
1: तेही सांगते. मला एक खूप एक गोष्ट सांगावीशी वाटते. लग्नात आपल्यावर अक्षता टाकल्या जातात. त्या अक्षता म्हणजे अ म्हणजे अतूट विश्वास, ता म्हणजे तारतम्य भाव आणि क्ष म्हणजे क्षमाशीलता. या तीन गोष्टी जर पती पत्नी यांनी दोघांनी जोपासल्या तर संसार हा खूप सुखाचा होत असतो आणि त्या पद्धतीने आम्ही दोघं जगत असतो. आणि मला खूप आनंद आहे यतीश सारखा जीवनसाथी मला मिळाला.
0: आणि मग
1: आणि मुलांचं सांगायचं तर मुलांनी मला खूप आनंद दिला, कारण माझी ही जी काय तत्वनिष्ठता आहे ती माझ्या मुलांनी सुद्धा पाळली. जेव्हा शाळेत जायचे मी ओपन डेला तर त्यांचे शिक्षक ज्या पद्धतीने मुलांचं कौतुक करायचे, माझा ऊर भरून यायचा आणि मी घरी येऊन देवाला सांगायचे की मला हेच हवं होतं. कारण जेव्हा खूप मोठ्या घरातली मुलं असतात तर त्यांच्याकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोनही थोडा वेगळा असतो.
0: खरंय.
1: आणि मी तर इतकंच सांगेन की जो मुकुट घालतो ना ते काटे फक्त त्या घालणाऱ्याला टोचतात, समोरच्याला मुकुट दिसत असतो. कारण अनेक गोष्टींचे रिस्ट्रिक्शन्स असतात. ती सगळी रिस्ट्रिक्शन्स माझ्या मुलांनी पाळली, नकळत पाळली. म्हणजे मला त्यांना कधी असं खूप सांगायला नाही लागलं की तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे, तुम्ही तुमच्या दोघं आजोबांचं नाव कसं पुढे चालवलं पाहिजे, अँड यू शुड ब्रिंग ग्लोरी टू देअर नेम्स. हा जो एक विषय होता तो त्या तिघांनी छान पद्धतीने पाळला आणि वृद्धिंगत केला.
0: आता सगळ्या सर्वसामान्य श्रोत्यांना तुम्ही काय सांगणार, इतकं तुम्ही सारं घेऊन आलात वैभव माहेरचं आणि सासरचं, सामान्य श्रोत्यांना किंवा महिलांना काय सांगाल?
1: माझ्या लग्नाच्या वेळी काय झालं की पप्पा फार बिझी होते आणि लग्नाच्या एक दिवसच आधी ते घरी आले चोपड्याला. तर तेव्हा त्यांनी मला जे काही सांगितलं ना ते मी आयुष्यभर लक्षात ठेवले. ती सप्तपदी त्यांनी मला 7 वाक्य सांगितली होती. एक त्यांनी सांगितलं, खूप आनंद झाला तर हुरळून जाऊ नये. दुसरं होतं, खूप दुःख झालं तर होरपळून जाऊ नये. त्यांचं तिसरं वाक्य होतं की डोक्यावर नेहमी बर्फ ठेव, बर्फाची फॅक्टरी सुरू ठेव, डोकं शांत ठेव. त्यानंतरचं चौथं वाक्य होतं, जिभेवर नेहमी साखर असावी, कितीही राग आला तरी तू राग पिता आला पाहिजे, राग पिऊन घ्यायचा आपण. आणि त्यानंतर हृदयात समाधानाची फॅक्टरी सुरू ठेवावी, आपल्या गरजा कमी ठेवा, तुम्ही आनंदात राहाल. ह्या 5 गोष्टी झाल्या. आणि 2 गोष्टी मला त्यांनी ज्या सांगितल्या त्या तर मी खूप जास्त लक्षात ठेवते. त्या म्हणजे त्यांनी मला सांगितलं, आयुष्यात कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवू नकोस. खुद को बना बुलंद इतना, हर तक्रीर से पहले खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है. आणि त्यांनी तो जो एक स्वतःला इतकं सक्षम बनवा हा त्यांचा त्यामागे फार मोठा मला एक उपदेश होता. आणि शेवटचं त्यांनी मला असं सांगितलं की तू एका खूप मोठ्या घरातून जातेस, दुसऱ्या मोठ्या घरातली सून आहेस, तू सुद्धा यशस्वी आहेस, पण कधी कुणाची उपेक्षा करू नकोस. आणि दुसऱ्याची उपेक्षा करण्यासारखी वाईट गोष्ट कोणती नाही, समोरच्याला समजून घ्यावं, त्याला संधी द्यावी, पण कुणाची उपेक्षा करू नये. या 7 गोष्टी माझ्या वडिलांनी मला सप्तपदीच्या सांगितल्या आणि ती
0: पाळत
1: ते मी पाळत.
0: आणि त्याच 7 गोष्टी तुम्ही आम्हाला सगळ्या श्रोतृवर्गाला सांगितल्या. खूप धन्यवाद सारंगीताई. वेळ आपल्याकडे कमी आहे, आणखी गप्पा मारता येतील. परत कधीतरी ऐकत राहा रेडिओ विश्वास. याच दिवशी याच वारी आज आपण ऍडव्होकेट सारंगी गुजराती यांना भेटलो. नमस्कार.
1: नमस्कार.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. फकीरा या चित्रपटामधलं गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: अडघळत राहिलंय. शाळा सोडावी लागली तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
2: रेडिओ विश्वासच्या रसिक श्रोत्यांना डॉक्टर अरुणा पाटीलचा नमस्कार. मंडळी, 1 ते 7 ऑक्टोबर हा कालावधी जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण भारतातील वेगवेगळ्या जंगलांविषयी माहिती करून घेत आहोत. आज दिनांक 3 ऑक्टोबर. आज आपण नामडफा जंगल, जे ईशान्येकडे आहे, त्याची माहिती करून घेऊया. ईशान्येकडील नामडफात लाल पांडा हा दुर्मिळ वन्यजीव पाहायला मिळतो. या जंगलात भरपूर पाऊस पडत असतो. इथे उंचावरील जंगल सदाहरित आहे, तर खालचे जंगल मिश्र पानगळीचे आहे. पांडाला इंग्रजीत कॅट बियर असे नाव आहे. पांडा मांजरीसारखाच दिसतो. त्याची लांबी 2 फूट असते. शेपटी जाड गुबगुबीत असून तिची लांबी 1.5 फूट असते. शेपटीवर अंधुक गोलाकार कडी दिसतात. लाल पांडा वजनाने 4 ते 5 किलो इतका भरतो. शरीरावर अस्वलाप्रमाणेच लालसर केस असतात. त्याच्या तोंडाचा आकार गोल असतो. ओठ पांढरे दिसतात. कान टोकदार असून कानांची कडाही पांढरीच दिसते. गालावरही पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात. चालताना लाल पांडा अस्वलाप्रमाणेच पावले टाकीत चालतो. कंदमुळे जंगलातील फळे, कोवळे गवत यावर उदरभरण करतो. काही वेळा झाडांचा पाला व किडे कीटक देखील खातो. पांडा अधिकाधिक वेळा झाडावरच दिसून येतो. फांदीवरच उलटे होऊन पायाच्या नखांनी फांदीचा शेंडा पकडून फळांवर ताव मारताना दिसतो. झाडाच्या ढोलीत घर करतो. दिवसा तिथेच आराम करतो. रात्री अंधारात अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. लाल पांडाच्या गुदद्वारापाशी एक विशिष्ट ग्रंथी असते. या ग्रंथीतून तो उग्र वासाचा द्रव सोडतो. या वासामुळेच शत्रू लाल पांडाच्या समोर टिकूच शकत नाही. आपल्या इतर जात भाईंना आपला पत्ता कळावा, तसेच माद्यांनाही आकर्षित करण्यासाठी नर या ग्रंथीचा वापर करून घेतो. लाल पांडाचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. लाल पांडाची मादी झाडाच्या ढोलीतच पिलाला जन्म देते. वर्षभर ती पिलाची सोबत करते. नंतर पिलाचे स्वतंत्र जगणे सुरू होते. लाल पांडा भारतातील नामडफातच आढळून येतो. नेपाळ, चीन, म्यानमार या देशातील दाट जंगलातही लाल पांडा अस्तित्वात आहे. लाल पांडाचा मोठा भाऊ म्हणजेच मोठा पांडा म्यानमार व चीनच्या जंगलात दिसतो. याला चिनी पांडाही म्हणतात. चाचा नेहरूंनी अरुणाचलला ज्यावेळी भेट दिली, त्यावेळी तेथील लोकांनी त्यांना लाल पांडाच भेट म्हणून दिलेला होता. नेहरूंनी आपल्या घरात त्याचे पालनपोषण करून, त्याच्याशी खेळून, मैत्री करून त्याला मानवी सहवासाचा लळा लावला होता. नामडफाच्या घनदाट जंगलात मुख्य 4 हिंस्र शिकारी प्राणी आहेत. ढाण्या वाघ, बिबळ्या, ढगाळ बिबळ्या आणि हिम बिबळ्या. चारही व्याघ्र कुळे एकाच अरण्यात आढळणारे नामडफा हे जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते आपल्या भारतात आहे, म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. वाघांना इथे शांत आणि एकाकी जीवनाचा आनंद लुटता येतो. मिलन प्रजनन कार्यात सुख आणि शांती लाभते. नैसर्गिक खाद्याची उपलब्धता आहे. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून वाघांची संख्या वाढली आहे. हिमालयातून दुर्मिळ होत चाललेला गोंडस हिमबिबळ्या नामडफाची शान आहे. तो सहसा दिसत नाही. 10 ते 12 हजार फूट उंचीवर हिमरेषेच्या परिसरात त्याचा वावर असतो. त्याचा रंग राखाडी पांढरा असून त्यावर पिवळसर झाकही असते. शरीरावर काळसर गोलाकार ठिपके असतात. त्याच्या या रंगरूपामुळे हिवाळ्यात बर्फातील खडकावर बसला तरी बर्फाच्या रंगाशी मिसळून जातो व लवकर ओळखू येत नाही. लांबी 5-6 फूट असते. शरीरावरील दाठ राठ केसांमुळे थंडीपासून त्याचे संरक्षण होते. इतर वन्य प्राण्यांच्या येण्या जाण्याच्या वाटा शोधून तिथेच लपून बसतो. बर्फाळ प्रदेशात खडका आड लपतो. हिमालयातील जंगली शेळ्या व मेंढ्यांची शिकार करतो. छोट्या वन्य प्राण्यांचीही शिकार करतो. हिवाळ्यात उंचावर राहणारे प्राणी खाली येतात. हिमबिबळ्याही खाली येतो. उन्हाळ्यात उंचावर चरणाऱ्या पाळीव शेळ्या मेंढ्या खेचर आणि पक्षी पकडून खातो. सूर्यास्तानंतर तो शिकारीसाठी हिंडतो. वाघासारखाच गुरगुरतो. हिमबिबळ्या मादीला उन्हाळ्यात 2 ते 4 पिल्ले होतात. या सुंदर हिमबिबळ्याला प्राणी संग्रहालयात ठेवण्यासाठी जगभर मागणी आहे. त्याच्या कातडीलाही मागणी आहे. त्याचे कातडे 2 लाखापर्यंत विकले जाते. कातड्यापासून बनवलेला कोट जपानमध्ये 15 ते 20 लाखापर्यंत विकला जातो. हिमालयातील स्थानिक लोकांना हाताशी धरून स्मगलर त्याचा शोध घेत वणवण भटकतात. त्याला मृत वा जिवंत पकडतात. चोरट्या शिकारीमुळे हिमबिबळ्या आता दुर्मिळ झाला आहे. अरुणाचल प्रदेशातील नामडफा, काश्मीरमधील डाचीगाम तसेच भूतान तिबेट या देशातील राष्ट्रीय उद्यानात बिचारा हिमबिबळ्या जगण्यासाठी धडपडत आहे. अतिसंरक्षित प्राण्यात त्याचा समावेश करण्यात आला आहे. नेपाळमधील हिमालयातही हिमबिबळे आढळतात. कस्तुरी मृग हा प्राणी तर नामडफाचे सुगंधी वैभव आहे. या तृणभक्षी प्राण्याची लांबी 2 ते 2.5 फूट असते. खांद्यापर्यंत उंची 2 फूट असते. शरीरावर राठ राखी तांबडे केस असतात. त्या केसातच शेपटी दडलेली असते. कस्तुरी मृगात नर आणि मादीला शिंगे नसतात. पण त्यांच्या तोंडात सुळे असतात. वरच्या जबड्यातून ते बाहेर आलेले दिसतात. सुळ्यांचा उपयोग त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी होतो. अन्न मिळवण्यासाठीही सुळ्यांचा उपयोग होतो. कस्तुरी मृग 10 ते 12 हजार फूट उंच प्रदेशात वावरतात. हिवाळ्यात ते खाली येतात. हिमालयातील गवत, भुर्जपत्रांची पाने, साल, दगड फूल, शेवाळ, कंदमुळे हे त्यांचे खाद्य आहे. नरांच्या बेंबीखाली 1 लिंबाएवढी ग्रंथी असते. त्याच्या पित्ताशयातून द्रव पाझरून तो या ग्रंथीत साचतो. हा द्रव सुकल्यानंतर त्याला सुगंध येतो. या क्रियेला कस्तुरी पिकणे असे म्हणतात. हिवाळ्यात कस्तुरी पिकते. यावेळी नर मादीचा मिलन काळ असतो. कस्तुरीच्या वासावरून मादी नराचा शोध घेते. नराची विष्ठा व मूत्र देखील सुगंधी असते. कस्तुरी मृगाची विश्रांती स्थाने ठरलेली असतात. तिथेच ते विश्रांती घेतात. विष्ठाही इथेच टाकतात. औषधी गुणांमुळे कस्तुरीला जगभरात प्रचंड मागणी आहे. भरपूर किमतीत तिची विक्री केली जाते. त्यासाठीच या निष्पाप वन्यजीवाची शिकार केली जाते. त्याच्या विष्ठेच्या गंधावरून शिकारी त्यांच्या विश्रांती स्थाने शोधून काढतात. परंतु कस्तुरी मृगाची मादी चलाक असते. नराची सुगंधी विष्ठा ती मातीच्या सहाय्याने झाकून ठेवते. शिकाऱ्यास शोध लागू नये, तसेच आपल्या प्रजोत्पादन कार्यात बाधा नको म्हणून हे काम तिला करावे लागते. जगात कस्तुरी मृगाच्या 7 उपजाती आहे. सैबेरिया, कोरिया, मंगोलिया या देशात विविध उपजातींचे कस्तुरी मृग आढळतात. नेपाळ, भूतान, चीन येथेही कस्तुरी मृग अस्तित्वात आहे. कस्तुरी मृग हा नेपाळचा राष्ट्रीय प्राणी.

0: आहे. भारतात काश्मीर, गढवाल, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशातील हिमालयात कस्तुरी मृग आहेत. कस्तुरीसाठी हत्या झाल्याने भारताच्या भूमीतला हा सुंदर जीव दुर्मिळ झाला आहे. त्याच्या संवर्धनासाठी हिमालयात केदारनाथ कस्तुरी मृग अभयारण्य स्थापन करण्यात आले आहे. मंडळी धन्यवाद. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया मेरा करम मेरा धर्म या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: कॉर्नर. की मानता नाही या चित्रपटामधलं गीत. समीर यांची गीतरचना, नदीम श्रवण यांचं संगीत. हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरात.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: 512 आणि 0253-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अनावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अनावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल।
10: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात। संगीत आहे गोविंद पटवर्धन यांचं आणि हे पद ऐकूयात सौभद्र या नाटकातलं।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बकुळ पंडित यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यपद. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे पद आपण ऐकणार आहोत पाणीग्रहण या नाटकातलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद. ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे गोविंद पटवर्धन यांनी.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकला. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मधुवंती बंदिश तीन ताल. ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा राग.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
4: स्मृती भाग 22, समग्र भारत वर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण व्यासस्मृती पाहणार आहोत. यात चारच अध्याय आहेत. धर्माचरण देश प्रयुक्त षोडश संस्कार वर्णनम, यात एकूण 42 श्लोक आहेत. दुसरा अध्याय विवाह विधी वर्णनम, यात 56 श्लोक आहेत. तिसरा अध्याय स्नानादि विधी पूर्वाण कृत्य वर्णनम, यात 73 श्लोक आहेत. शेवटचा अध्याय 71 श्लोकाचा असून गृहस्थाश्रम प्रशंसा पूर्वक तीर्थ धर्म वर्णनम या नावाचा आहे. यात वर्ण विभाग, अनुलोम व प्रतिलोम भिन्न जातींची संज्ञा, कर्म, संस्कार, विवाह, गृहस्थ धर्म, स्त्री धर्म, गृहस्थाचे नैमित्तिक कर्म, तीर्थ धर्म, दान धर्म व सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळते. आता आपण व्यासस्मृतीमधील काही श्लोक पाहू. श्रुतीस्मृती पुराणानाम विरोधो यत्र दृश्यते तत्र श्रौतम प्रमाणस्तु तयोर्द्वैधे स्मृतिर्वरा. येथे श्रुती स्मृती व पुराणे यात परस्पर विरोध असेल तर तिथे श्रुतींचे वचन प्रमाण मानावे व स्मृती आणि पुराणात मतभेद असतील तर स्मृतीवचन प्रमाण मानावे असे सांगितले आहे. हा श्लोक देण्याचा उद्देश खासच आहे, कारण हा श्लोक जेव्हा माहीत असेल तेव्हा विचारवंत वा ब्राह्मणांमधील संवाद वितंडात परिवर्तित होणार नाही अशी आशा बाळगतो. दुसरा श्लोक आहे, दुसरा एक श्लोक घेऊ. विद्वेष मथ पैशून्यम हिंसनं चार कवीक्षणम तौर्या त्रिकानृतोन्माद परिवादानलंक्रिया अंजनोद्वर्तनादर्शस्त्रग्विलेपन योषितः वृथाटनम असंतोषम ब्रह्मचारी विवर्जयेत. ब्रह्मचारी मुलाने गुरुकुलातील शिष्यांनी शत्रुता, चुगलखोरीपणा, हिंसा, सूर्याकडे कारणाविना व्यर्थ पाहणे, नाचणे, गाणे वाजवणे खोटे बोलणे, उन्माद, परनिंदा, अलंकार धारण, नेत्रांजन, उद्वर्तन, अंगास उटी लावणे, आरशात सतत पाहणे, माला, लेप, स्त्रियांसह मुलींसह सुद्धा व्यर्थ फिरणे आणि असंतोष यांचा त्याग करावा. गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी कसे वागावे याचे छान वर्णन आजच्या काळाच्या किती विरुद्ध वाटते ना. वर वर्णन केलेले बहुंशी गुण आजच्या विद्यार्थ्यांमध्ये असतातच. याला कारण अशिक्षित मनुष्यबळ जेव्हा सरकारात असेल तेव्हा त्याचे परिणाम कधीच चांगले येणार नाहीत. अशिक्षित ठीक, पण असंस्कारित असेल तर? गेल्या 70 वर्षात हेच झाले भारताचे इतिहासात. सगळी उत्तम व आदरणीय व्यक्तिमत्वे डावलली गेली आणि घराणेशाही म्हणण्यापेक्षा राजेशाही पद्धतीने लोकशाही चालवली गेली. एक पिढी जर सरकारात असेल तर त्याचे नंतर दोन पिढ्या टाळूनच त्यांना सरकारात स्थान द्यावयास हवे असे वाटते. ठीक आहे, आपला विषय गुरुकुल. गुरुकुलात राजासुद्धा पादत्राणे आश्रमाचे बाहेर काढून एक एक कोस गुरुपर्यंत चालत गेल्याचे दाखले आहेत. सगळे गुरुकुल ऋषीच चालवत होते. राजा सुद्धा एक कोस ऋषींना भेटण्यासाठी अनवाणी चालणे ही एक गोष्ट आमच्या ऋषींची शक्ती दाखवते. रामायणातील एक प्रसंगच पुरेसा आहे यासाठी. विश्वामित्र राम लक्ष्मणास दशरथाजवळ मागायला येतात व दशरथ नकार देतो। तेव्हा वशिष्ठ दशरथाला आज्ञास देतात की पाठवावे त्यांना विश्वामित्राकडे। दशरथ हातबलतेने पाठवतो। ही शक्ती ऋषींची। माझ्या वडिलांनीही गुरुकुल सुरू केले होते, पण काही स्थानिक राजकारण्यांमुळे पुढे ते बंद कसे पडेल याची उत्तम काळजी घेतली गेली। त्यांची एक आठवण, मी लहान होतो 10वी 11वीत असेल, ते सांगायचे, जेव्हा लवकुशांनी वाल्मिकीचे आश्रमात शिष्य म्हणून प्रवेश केला तेव्हा वाल्मिकींचे आश्रमातून सगळे विद्यार्थी आश्रम सोडून जाऊ लागले। ही तेजस्विता लवकुशांची होती। विश्वामित्रांचे आश्रमात दोनच विद्यार्थी राम आणि लक्ष्मण पण जगज्जेते झाले। एवढेच नाही तर नाव युगानुयुगे राम श्रीराम। मग मी विनोदाने म्हणायचो, मी कुठे अवतार आहे? आणि तुम्ही पण उत्तमाची मागणी करायला हवी होती, जशी मागणी तसा पुरवठा केला देवाने, आणि दोघेही खळाळून हसायचे। सांगणे एवढेच, ऋषींना विसरू नका हो कुणी। विनंती इतकीच, व्यासस्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहेत, वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू। इत्यलम, धन्यवाद। हा
3: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत ऐकूया बंधे हात या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: सुरांचे झाले गाणे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई, आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.
1: दो और दो पांच या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत आहे राजेश रोशन यांचं.
2: तूने अभी देखा नहीं, देखा है तो जाना नहीं, जाना है तो माना नहीं, मुझे पहचाना नहीं. दुनिया दीवानी मेरी, मेरे पीछे पीछे भागे किस में है दम. यहाँ ठहरे जो मेरे आगे, मेरे आगे आना नहीं, देखो टकराना नहीं, किसी से भी हारे नहीं.

नहीं, किसी से भी हारे नहीं हम।

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आता ऐकूयात विश्वेश्वर शर्मा यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया दो झूठ या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: साठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आताच संपर्क करा 9420457.
3: कार्यक्रमातले यानंतर संगीत ऐकूयात आग और दाग या चित्रपटामधलं. हे गीत आहे एस एच बिहारी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये आणि या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा 9130200888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

शब्द सुरांचे झाले गाणे नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम गायन

निंबाळकर, निवेदन सोप्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

नाशिककरांनो, खरेदी सोबत स्वदेशी महिला उद्योजकता, कला आणि संस्कृतीचा अनुभव घ्यायचाय तर नक्की भेट द्या ऊर्जिता आणि स्वावलंबी भारत आयोजित दुर्गोत्सव प्रदर्शनाला. येत्या 3 आणि 4 ऑक्टोबरला लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉल समोर लवाटे नगर नाशिक. वेळ 10 ते 9 वाजेपर्यंत. हस्तकला, दागिने, गृह सजावट, आयुर्वेदिक उत्पादने, फॅशन आणि गिफ्ट आयटम्सची खास रेलचेल. तर मग दुर्गोत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.

0: नको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. रात्री 10 आपण आनंद घन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण ऐकू शकता. सादर करते विश्वास देशपांडे. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार. सादर करते दत्ता सर देशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दासबोध. सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात प्रभात विश्व या कार्यक्रमाचा. सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
8: विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण ऐकूया समर्थ भक्त सुजाताताई लेले यांच्या आवाजात.
1: श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 184. जय जय.

श्रोते हो, सज्जनांकडून जे ब्रह्मज्ञान होते त्यामुळे जे समाधान मिळते त्या समाधानाचा विचार सतत जागृत ठेवावा असे या श्लोकात समर्थ मनाला सांगतो. समर्थ म्हणतात, परमतत्व शाश्वत स्वयंभू आहे. परमतत्व उत्पन्न झाले असे नाही व कोठून आले हे पण माहीत नाही. ते मनाच्या कक्षेत येत नसल्यामुळे कळण्याजोगे नाही. ते एखाद्या पदार्थासारखे असते तर सांगता आले असते, पण ते कल्पनातीत असल्यामुळे मनाला आकलन होत नाही. आपले मन इच्छा नसलेले विचाररहित झाले तर परमतत्वाचा अनुभव येतो. श्रोते हो, जे वाणीने सांगता येत नाही व ज्याचे मनाला आकलन होत नाही त्या परमतत्वाचा अनुभव येण्यासाठी सद्गुरू हवे. यासाठी सद्गुरूंवर विश्वास ठेवणारा व अभ्यासू असा शिष्य हवा. समर्थ दासबोधात म्हणतात, आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु वीण नाही श्रीराम. अध्यात्माच्या बाबतीत सामान्य मनुष्याला वाटते, मी गुरु केल्यावर माझी जबाबदारी संपली. परंतु गुरुने ज्ञानबोध केल्यावर शिष्याने ज्ञान वाढवण्यासाठी व अनुभव घेण्यासाठी साधना करायलाच हवी. शेतात पेरणी झाल्यावर ते उगवले तरी धान्य वाढण्यासाठी कष्ट करावेच लागतात. तशी शिष्याची साधना पण महत्वाची आहे. समर्थ म्हणतात, शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे वीण गेले, साधने वीण तैसे झाले साधकासी श्रीराम. श्रोते हो, यासाठी सद्गुरूकडून ज्ञान मिळाल्यावर श्रवण मनन करून त्या अनंत परमतत्वाचा शोध घ्यावा. जसे परमतत्वाचे वर्णन शब्दात करता येत नाही तसेच त्यामुळे मिळणारे समाधान सांगता येत नाही. परंतु दुसऱ्याच प्रोत्साहन देण्यासाठी मिळाले समाधान जितके सांगता येईल तितके सांगितले पाहिजे. असे समाधान शब्दाने व्यक्त झाले तर ते अजून वाढते. तुकाराम महाराज म्हणतात, मन वाचा तिंत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले श्रीराम. भगवंताला रामकृष्ण या नावांनी हाक मारायची, त्यांच्याशी बोलायचे, त्यांचे स्मरण करायचे आणि त्यांच्या अनुसंधानात राहायचे. समर्थ पुढे म्हणतात, मना संत आनंद शोधित जावे. इथे संत शब्दाचा अर्थ सत असा आहे. परमतत्व अनंत रूप आहे, त्याचा अखंड शोध घ्यावा, त्याच्या अनुसंधानात राहावे. मीपणाचा संघ सुटल्यावर स्वस्वरूपाची जाणीव होते. समुद्राचे पाणी वारा सुटल्यावर लाटेप्रमाणे भासते, वारा थांबल्यावर त्याच लाटांचे समुद्राशी ऐक्य होते. तसे अज्ञानजन्य देहाचा अहंकार नाहीसा होऊन जीवाचे आणि शिवाचे ऐक्य व्हायला पाहिजे. म्हणून मीपणा सोडून मनासंत आनंद शोधूनी पाहे. श्रोते हो, शंकराचार्यांना पण असाच अनुभव आला बरं का. ते काशीला गेले असताना एक चांडाळ अचानक समोर आला. त्याला ते बाजूला हो म्हणाले, परंतु तो चांडाळ नसून प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले होते. तो चांडाळ त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या शरीराला की आतल्या आत्म्याला दूर व्हायला सांगत आहात? शरीर व आत्म्याच्या बाबतीत आपल्या दोघांचे एकच आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यातला व गंगेच्या पाण्यातला सूर्य एकच असतो. हे बोलणे ऐकताच शंकराचार्यांना अहंकाराचा त्यांनी त्याग केला व चांडाळाच्या चरणी लीन झाले. ज्ञान देणारी व्यक्ती कोणत्याही रूपातली असली तरी तोच खरा गुरु म्हणजे सद्गुरू, जो सज्जन असतो आणि त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते. जय

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
3: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉम्प्लेक्स.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात पर्वत के उस पार या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे खय्याम यांनी. हे गीत ऐकूयात पार्वती खान यांच्या आवाजात.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आहे आनंद बक्षी यांचं निगाहे या चित्रपटामधलं, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

कार्यक्रमात हेगीत ऐकूया लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हसरत जयपुरी यांची गीत रचना, संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात दामन और आग या चित्रपटामधलं.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात राखी और हातकडी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात खय्याम यांचं संगीत असलेलं संकल्प या चित्रपटामधलं कैफे आझमी यांचं गीत. ऐकूया सुलक्षणा पंडित आणि विनोद शर्मा यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत फुली आई रे या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: रसिक भावानो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नाशिक आणि नाशिक बाहेरच्या ज्या काही समाजसेवी संस्था आहेत तर त्यांच्या कार्याची दखल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेत असतो. आणि रोटरी सोबतची ही तिसरी आपली मालिका आहे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत मंगलरूप गोशाळा नाशिकचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम आव्हाड सर आणि सचिव रुपाली जोशी मॅडम. तर एकूणच संस्थेचं कार्य कशा पद्धतीने चालतं, आगामी काही त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल, अशा सगळ्याच विषयांवरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर आधी अध्यक्षांपासून सुरुवात करते. तर गोशाळा स्थापन करावी असं कधी आणि का वाटलं?
1: खरं तर लहानपणापासूनच प्राण्यांची आवड होती. 2014 साली मी इगतपुरीला जात असताना एका गोमातेचा रस्त्यामध्ये अपघात झालेला. त्या गोमातेला बघून मला खूप असह्य असं, म्हणजे तिचं दुःख मला ते बघवलं गेलं नाही. स्थानिक लोकांच्या मदतीने मी त्या गोमातेला पकडलं आणि भाड्याची गाडी करून मी तिला माझ्या घरी आणलं. घरी आणल्यानंतर डॉक्टरांना शोधून, वेटरनरी डॉक्टर शोधून योग्य ते उपचार त्या गोमातेवरती मी केले आणि पुढील 2.5 महिन्यामध्ये ती गोमाता पूर्णतः बरी झाली. बरी झाल्याच्या नंतर जो मला आनंद मिळाला तो तत्पूर्वी कुठल्याही, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, जो तो आनंद मला कुठेही मिळाला नाही. त्यानंतर त्या गोमातेचे आणि माझे इतका लळा लागला की मी जोपर्यंत तिला जेवायला देणार नाही तोपर्यंत ती जेवण करणार नाही. मी पाणी दिलं नाही तर ती कुणाच्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही. अक्षरशः नाशिकच्या बाहेर कुठे जाणं येणं सुद्धा माझं बंद झालं होतं. आणि काही दिवसांनंतर लोकमतला महिला दिनानिमित्त रुपालीताईंचा एक लेख आलेला, त्यांचा लोकमतने खूप मोठा सन्मान केला. आणि त्यांची जी गोशाळा आहे कृषी गोसेवा ट्रस्टच्या त्या व्यवस्थापिका, या गोशाळेच्या अंतर्गत त्या कत्तलखान्यातून सोडून आणलेल्या गोवंशाचा सांभाळ करतात. ती बातमी वाचून मी त्यांना भेटायला गेलो आणि जे काही तिथलं संपूर्ण वातावरण होतं ते मनाला भावलं आणि पुढे मी त्यांच्यासोबत कामाला जोडले गेलो. पुढे 2 वर्ष मी त्यांच्यासोबत खूप काम केलं, हवं ती त्यांना मदत करत गेलो. म्हणजे ग्राउंड लेवल पासून तर त्यांच्या सर्व कामांमध्ये मी मदत करत गेलो. आता एखादा कुठलाही एक क्षेत्र असेल त्यामध्ये जर आपण काम करतोय तर आपल्याला त्यातला हळू बारकाईने गोष्टी कळत चालतात. नाशिक जिल्ह्यामध्ये अपघात झालेल्या गायी असतील वा इतर प्राणी असतील यांच्यासाठी काम करणारी कुठलीही संस्था नव्हती. नगरपालिकेची जर अशा वेळेस मदत घ्यायची ठरवली तर त्यांच्याकडे तशी कुठलीही व्यवस्था नव्हती. पशुसंवर्धन खात्याची जर आम्ही मदत मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं आम्हाला स्पष्ट सांगणं असायचं की आम्ही जागेवर येऊ, उपचार करू, पुढे संगोपनाची जबाबदारीची आमच्याकडे कुठली व्यवस्था नाही. मग ताईंच्याच मार्गदर्शनाने माझ्या घराच्या अंगणामध्ये 27 एप्रिल 2016 रोजी आम्ही मंगलरूप गोशाळा ही स्थापन केली. आणि माझ्या घराच्या अंगणात, म्हणजे अक्षरशः 200-250 वाराचा माझा प्लॉट आहे, त्या प्लॉट मध्ये मी कामाला श्री गणेश केला. आणि आज गेले 2016 ते 2026 पर्यंत या आजारी गोवंशासाठी किंवा इतर प्राण्यांसाठी काम करणारी नाशिक जिल्ह्यातली एकमेव गोशाळा म्हणून मंगलरूप गोशाळा प्रचलित आहे. आणि या 10 वर्षांमध्ये खूप खडतर प्रवासानंतर खूप मेहनत घेऊन आम्ही एक खूप चांगलं काम उभं करण्यास पूर्ण प्रयत्न करून त्या काम उभं केलेलं आहे. आणि आज खूप सुंदर काम सुरू आहे ज्यामध्ये मंगलरूप गोशाळेमध्ये साधारणतः 338 गोवंश आज आश्रय घेत आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातली पहिली हायड्रोलिक अँब्युलन्स आपण उभी केलेली आहे. एखादी गाय असेल, बैल असेल, त्यांना जर उचलून आणायचं आहे तर आमच्या पुढे सर्वात मोठी टास्क असायची. एखाद्या गायीला रस्त्यावर उचलायचं आहे तर मग त्याला कमीत कमी 15 माणसे लागतील उचलायला, तरीही काम होणे अशक्य होतं. गाडीवाले लवकर तयार होत नसे. आम्ही 2021 साली विचार केला की स्वमालकीची गोशाळेची एक आपण अँब्युलन्स उभी करूया. अँब्युलन्स उभी करण्याकरता आम्हाला 16.5 लाख रुपयांचा निधी आवश्यक होता. यामध्ये आम्हाला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील दानशूरांनी, त्याचबरोबर आपले रेडिओ विश्वासचे आदरणीय विश्वासजी ठाकूर साहेब यांनी देखील त्यामध्ये आपली मदत करून सहभाग नोंदवला आहे. आणि ती गाडी अशी बनवली आहे की फक्त 2 माणसे भल्या मोठ्या गाई बैलांना उचलून आणू शकतील आणि त्यांची पूर्ण ट्रीटमेंट आणि संगोपनाची संपूर्णता जबाबदारी आपण स्वीकारतो.
0: अच्छा, आपण सचिव म्हणून काम करता संस्थेचं, त्याआधी आपण ह्या गोमातांचा सांभाळ करत होतात, मग तुम्ही या क्षेत्रात कशा वळलात?
2: हा एक योगायोगच म्हणावा लागेल. बालपणापासूनच छोटेपणी कुत्रे मांजरे गल्लीत जे बेवारस असायची त्यांना जमा करून सांभाळायचा हा माझा एक मोठा, अख्ख्या तेवढ्या एरियात पंचवटीतलाच जन्म माझा, तिथे मी प्रचलितच होते. अगदी आजूबाजूच्यांना त्रास होत होता पण ते आई वडील सर्व मॅनेज करून घ्यायचे आणि मी अक्षरशः रडतच बसायची की ही मांजरीची पिल्लं जोपर्यंत तुम्ही घरात येऊ देत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही, काही नाही. मी त्यांच्या दारातच त्या मांजरांबरोबर बसून राहायची. अर्थात आता कळत आहे की त्यांनाही त्रास होत असेल, पण मग आई जबाबदारी घ्यायची माझी आणि मग ते पिल्ल त्या घर मालकांना विनंती करायची की मी आवरेल त्यांचं माझ्या मुलीच्या समाधानासाठी, तुम्ही ते आत घ्या आणि मी ती जबाबदारी स्वीकारते. मग आईने त्यावेळेस साथ दिली आणि त्याचं आपोआपच योगायोगाने देवाने मला गोशाळेपर्यंत 1998 9 जून माझा वाढदिवस होता आणि 1998 साली मी पहिलं पाऊल गोशाळेत टाकलं. त्यावेळेस काहीही समजत नव्हतं इतकंस की नेमकं काय आहे, पण जसं बघितलं तेव्हा लक्षात आलं अरे हे तर खूप मोठं पुण्याचं कार्य आहे की कत्तलखाना काय असतो, गोवंश कत्तलखान्यात कसा जातो, यातलं जेव्हा ज्ञान एकेक आलं त्यावेळेस लक्षात आलं की हा खूप मोठा विषय आहे आणि कत्तलखान्यात गोवंश जाऊन त्यांचा निर्दयी मृत्यू होऊ नये. आपल्याला जसं देवाने जन्माला घातलंय तसंच प्रत्येक किडामुंगीचं सुद्धा काहीतरी अस्तित्व आहे या जगामध्ये, या पृथ्वीवर, आणि सर्वांनाच जगण्याचा अधिकार आहे. तर जगा आणि जगू द्या, यामधूनच प्रेरणा मिळाली की गोवंशाचं संगोपन आपणही करावं, यांना पोलिसांमार्फत कायदेशीर सोडवून त्यांना हक्काचा निवारा द्यावा, यासाठी मग प्रयत्न सुरू झाले आणि मग ते अविरत चालूच आहे.
0: वा बरं, पुन्हा सर तुमच्याकडे येते की गोशाळा सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही, तर मग त्यासाठी आर्थिक सहकार्य कसं आणि कोणाकडून मिळत असत?
1: समाजामधील जे दानशूर दाते आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम धार्मिक जे लोक आहेत यांचा आम्हाला खूप पाठबळ मिळतं. खर तर आम्हाला देखील खूप मेहनत करावी लागते, असे दानशूर दाते शोधण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते, त्यांना भेटून त्यांना कन्व्हिन्स करून आणि मग त्यांना संपूर्ण आपलं कामकाज जे सुरू आहे ते दाखवून मग आपण त्यांच्याकडनं आव्हान करतो आणि मग त्यातून जी काही मदत मिळेल ती आपण आनंदाने स्वीकारतो. खूप मोठा टास्क आहे, पण आता गेल्या 12-13 वर्षांचा माझा अनुभव आहे, आता मी त्यात मुरलो गेलोय, त्यामुळे आजची जी परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे आणि लोकांपर्यंत पोहोचतो आहे. लोकही आमचं काम बघून आम्हाला मदत देखील करतायत.
0: बर, आपण गायींचा सांभाळ करण्यासाठी काही आपली टीम आहे का, किंवा डॉक्टर वगैरे जे काही येत असतात तर त्यांची सगळी तपासणी आणि हे सगळं कसं होत असतं?
1: आता संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अपघात असेल किंवा इतर कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेला गोवंश व मोठे प्राणी असतील तर त्यांना आपल्या मंगलदेव गोशाळेला तत्काळ फोन येतो आणि आपली टीम तिथे जाते. आपली जी हायड्रोलिक अँब्युलन्स आहे ती त्या घटनास्थळी धाव घेते आणि जो गोवंश असेल व इतर प्राणी असेल त्यांना उचलून आणते आणि त्यांच्यावरती आपल्या गोशाळेमध्ये आपण मागील 2024 साली 2025 साली आपण एक प्रोजेक्ट केला की नाशिक जिल्ह्यामधील एक स्वतंत्र हक्काचं एक व्हेटरनरी हॉस्पिटल असावं यासाठी सुद्धा आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यामध्ये एक्सरे युनिट, त्यामध्ये ऑपरेशन थिएटर आणि सर्जरी इक्विपमेंट आणि एक डॉक्टर पूर्ण 12 तासांसाठी आपल्या गोशाळेमध्ये आज

0: कार्यरत ठेवलेले आहेत आणि मोठे ऑपरेशन्स कधी करायची वेळ आली तर आपण नाशिक जिल्ह्यामधील सर्वात मोठे जे सर्जन आहेत आदरणीय डॉक्टर सचिनजी वेंदे साहेब, आदरणीय डॉक्टर संदीपजी पवार साहेब आणि आदरणीय राजेशजी नेते साहेब यांचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळतं. म्हणजे जर फोन केला तर तातडीने ते येतात आणि आपलं काम करतात.
1: ताई तुम्हाला विचारायचंय मला की गोशाळेतून जे काही उत्पादन निघतं तर त्याचं वितरण आपण कशा पद्धतीने करतो?
2: आता सध्याच्या परिस्थितीत आपली तेवढी आर्थिक क्षमता नाही आहे की काही आपण उत्पादन काढू. त्यासाठी माणूसबळ लागेल, मुख्य स्वतःची जागा लागेल. आता आपण भाडेतत्वावर जागा घेतलेली आहे, 3.5 एकर जागा आहे आणि त्यात आपलं कार्य सुरू आहे. आता तर सध्या आपला फोकस जीवदया, म्हणजे जे मृत्यूच्या दाढेत गेलेले आहेत त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे हे निसर्गाच्या सान्निध्यात आणि वेदनारहित जावं यासाठी आपला प्रयत्न आहे. पुढे जाऊन तर खूप मोठे प्रोजेक्ट करायचे आहेत, म्हणजे जसं महिलांना रोजगार, म्हणजे गो उत्पादनापासून म्हणजे पंचगव्यापासून आपल्याला साबण आहेत, गोधृत आहे, परत गोमय रसायन तयार करतात जे आपल्याला खूप प्रचंड प्रमाणात जे अँटीबायोटिक समजलं जातं तसे उत्पादनं तयार करायचे आहेत मेडिकली बेसिसवर. आणि जे धूप दीप तयार होतात ते गोबर तयार होते ते जे छोट्या बिस्किटच्या आकारामधल्या गौऱ्या थोडक्यात आपल्या मराठी भाषेत म्हटल्या जाईल तर त्याचं प्रोडक्शन आपल्याला निश्चितच करायचं आहे. महिलांना रोजगार द्यायचा आहे पण हीच आत्ता आपला फोकस आहे की ती गोशाळेला स्वतःची जागा व्हावी. ती जागा झाल्यानंतर आपण हे मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहोत. त्यानंतर गोबर गॅस तयार करणं, गोबर गॅस प्रमाणेच विद्युत तयार करणं आपलं, हे मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे आहेत आणि आपला त्या दिशेने प्रयत्न पण सुरू आहे आणि येथील पुढील 5 वर्षात तुम्हाला त्यात प्रगती पण दिसेल आणि निश्चित नाशिकचं नाव उंचावेल असे आपण प्रगती करणारच आहोत. तर आता जे गोवंश आहेत ना हे बेवारस फिरत आहेत किंवा काहींना मालक पण आहेत पण घासचारा एवढा महाग आहे ना की तो खर्च वाचावा म्हणून हे रस्त्यावर मुकाट सोडतात आणि गाड्यांचा वेग असतो. जे काय जनावर असेल, गोवंशच नाही म्हणणार इतरही जातीचे पशु असतात, त्यांना ते बेसावध असतात आणि त्यांना गाडीची धडक बसते. ती इतकी जोरात असते की गाडीवाल्यालाही मनुष्यालाही नुकसान होतं आणि जनावरांनाही होतं आणि मग अशा वेळी आपल्याला पण फार मोठा टास्क असतो. आतापर्यंत मंगलरूपने हजारो गोवंश वाचवला पण शेकडो गोवंशाला जीवही गमवावा लागला कारण आपण तेवढ्या वेळात तिथे तेवढी ट्रीटमेंट करू शकलेलो नाही किंवा ती धडकच जोरात होती त्यामुळे त्यांना त्या जागेवरच त्यांचं गतप्राण झाले. तरी हे मनुष्यासाठी पण हानिकारक आहे आणि प्राण्यांसाठी पण हानिकारक आहे. तर वेग मर्यादा किंवा जनावर रस्त्यावरच येऊ देऊ नये यासाठी काहीतरी कठोर कायदा व्हावा, दंडात्मक कारवाई व्हावी ही तर फार मोठी अपेक्षा आहे.
1: तर आतापर्यंतचं काम खूप उल्लेखनीय आहे आणि कौतुकास्पद आहे पण पुढचे सुद्धा प्रोजेक्ट ताईंनी सांगितले पण जाता जाता आपल्या नाशिकच्या किंवा जगभरात ऐकणाऱ्या श्रोत्यांना काही संदेश द्यावासा वाटतो का, काही आवाहन करावंसं वाटतं?
0: नक्कीच. नुसता नाशिकच्या आपल्या नागरिकांना आव्हान नसेल, मी सर्व नागरिकांना मंगलरूप परिवारातर्फे असे आवाहन करेल की आपली मंगलरूप गोशाळा आजारी अपघात झालेल्या गोवंशांना आश्रय देण्याचे आणि त्यांना बरे करण्याचे काम करते. तुम्ही एकदा प्रत्यक्ष आपल्या मंगलरूप गोशाळेला नक्की व्हिजिट करा. आणि सध्या आपली संस्था जी आहे ती सक्षम नाहीये. आपलं जे कार्य सुरू आहे ते फक्त दानदात्यांवरती अवलंबून आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष व्हिजिट करा आणि तुम्हाला जे काही शक्य होईल ते नक्की मदत करा. आता ताईंनी बरेच काही गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये माझं एक अजून एक सांगणं राहिलं ताईंकडनं की आम्ही एक विचार केलाय की गोमाता म्हटल्यानंतर नागरिकांना गोमातेची आठवण कधी येते, वसुबारसेला येते, दिवाळीचा पहिला दिवस. सेकंड, कुठल्या गुरुजींनी सांगितलंय का गायीला गोळ खाऊ घाला, पोळी खाऊ घाला, डाळ खाऊ घाला तेव्हा येते, इतर वेळी ती गाय कचरा खाते, तिचे ऍक्सिडेंट होत आहेत, चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत, या अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी होऊ नये यासाठी एकदा की गोशाळेची स्वमालकीची जागा झाल्याच्या नंतर गोशाळेमध्ये आम्ही अशी व्यवस्था करणार आहोत ज्यामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही भटका गोवंश दिसणार नाही, यांची दरदर अवस्था होणार नाही, अपघात होणार नाही आणि त्यांना आपला जीव गमवावा लागणार नाही. तर ज्यावेळेस स्वमालकीची जागा झाल्यानंतर आपण हे सर्व उचलून आणणार आणि त्यांची सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था आपल्या गोशाळेमध्ये करणार, हा आमचा एक शेवटचा अंतिम ध्येय असणार.
2: मला विशेष करून सांगायचं आहे की मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्ट, मंगलरूप गोशाळा ही कायदेशीर रित्या रजिस्टर आहे, ATG अंतर्गत आहे, त्यामुळे मी सर्व भाविकांना आवाहन करेन की तुमच्यावरच ही गोशाळा पूर्णतः निर्भर आहे. हिला स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्ही निश्चितच मदत करा. आता तुम्ही दिलेला एक मदतीचा हात, गोशाळा ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ती स्वावलंबी होईल. हे मोठे मोठे प्रोजेक्ट जे आपण स्वप्नात बघतो आहे, आता भविष्य काळासाठी ते स्वप्न पाहतोय, हे लवकरच अवतरतील आणि गोशाळा ही स्वावलंबी होईल. निश्चितच मदत करा, हे सर्वांना आवाहन.
1: त्यासाठी पत्ता आणि फोन नंबर सुद्धा तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगा.
0: मंगलरूप गोशाळा नाशिक ही पांडव लेणीच्या पायथ्याशी आहे, बटरफ्लाय गार्डनच्या एक्झॅक्ट बॅक साईडला. आणि त्याचबरोबर मी संपूर्ण समाजातील नागरिकांना अजून एक सांगेल, कुठेही असे आजारी अपघातग्रस्त गोवंश दिसले व इतर प्राणी दिसले तर गोशाळेशी नक्की संपर्क साधा. मी गोशाळेचा फोन क्रमांक तुम्हाला सांगतो, 90 28 17 58 17.
1: नक्कीच धन्यवाद, आज आपण दोघे इथे आलात आणि इतका वेळ दिला आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
2: रेडिओ विश्वासचे पण खूप खूप आभार. रोटरी क्लबने आम्हाला इथे पाचारण केलं यासाठी रोटरी क्लबचे आभार आणि आमच्या समस्त डोनरचेही आभार ज्यांच्या जीवावरती हे सर्व कार्य सुरू आहे. निश्चितच धन्यवाद.
1: तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या मंगलरूप गोशाळा नाशिकचे अध्यक्ष पुरुषोत्तम आव्हाड सर आणि सचिव रुपाली जोशी यांच्याशी. रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रयागराज यांचं गीत. संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अल्ला रखा या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: कॉर्नर. ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं यारों का यार या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे वर्मा मलिक यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अनावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अनावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आपकी फरमाइश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. डान्स डान्स या चित्रपटामधलं अंजान यांची शब्दरचना, बप्पी लहरी यांचं संगीत, ऐकूया अलिशा चिनॉय यांच्या आवाजात.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत नया खून. या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदीवर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हरिहरन यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। मेहबूब यांच्या गीताला संगीत आहे AR रहमान यांचं, चित्रपट आहे दिल ही दिल में।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 0253 247

0: 26 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार यांनी गायलेलं सफर या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्यार दिवाना या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे लाला सत्तार यांचं.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.
4: कशी बंशिया बजाई

0: भूल गया यार।
1: ऊंचे सुर में गाए जा, मस्ती में लहराए जा, दुनिया

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया खय्याम यांचं संगीत असलेलं संकल्प या चित्रपटामधलं कैफे आजमी यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया दफा 302 या चित्रपटामधलं.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
3: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: ऐकवार। आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे भरत व्यास यांचं, लता मंगेशकर यांच्या आवाजात मान अपमान या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात शब्बीर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. गुणाओं का देवता या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदीवर यांचं. संगीतकार अन्नू मलिक.

हो लाज शर्म से ठंडा करो।

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300 2088

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत तुफान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी. एम जी हशमत यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत हादसा या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हावस या चित्रपटामधलं. सावंत कुमार यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूया. आग और दाग या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं SH बिहारी यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे N दत्ता यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमा.

आरजे शीर्षक गीत। या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे। तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी। त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे। चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत।

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बिखरे मोती या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आता रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः. कहाणी जुबली कुमारची. की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटता गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, काळ हे सर्व आपल्याकडनं करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. कालाय तस्मै नमः अंतर्गत आज आपण बोलणार आहोत जुबली कुमार म्हणजे राजेंद्र कुमार विषयी. हमराही राजेंद्र कुमार व जमुना एक दाक्षिणात्य सिनेमा, संगीतकार शंकर जयकिशन, रफी आणि मुंबारकी यांचं हे गाणं बरंच गाजलेलं होतं. मुझ

राजेंद्र कुमारने आपल्या करिअरची सुरुवात एच एस रावल यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. कालांतराने जुबली कुमार खूप मोठा कलाकार झाला. एच एस रावल यांना गुरु मानून जुळवाजवळ केली होती सगळ्या त्या सिनेमाची. अशोक कुमार साधना यांना एकत्र आणलं. मिरवणुकीचं निर्माण एच एस रावलचं त्यांचं होतं. संगीतकार नौशाद.

या सिनेमाने एच एस रावल यांची मुस्लिम संस्कृतीची पकड निर्विवादपणे सिद्ध केली. पुढे त्यांनी लैला मजनू पण बनवला होता. जेव्हा एखादा सिनेमा खूप यशस्वी होतो तेव्हा त्याचे एडिटर, त्याचे गीतकार, त्याचे संगीतकार ही चौकशी केली जाते. पण मेरे महबूब हिट झाल्यानंतर चौकशी कुणाची झाली असेल तर साधनाचा मेकअप म्हण. कारण मेरे महबूब मध्ये साधना जेवढी सुंदर दिसली तेवढी कुठल्याच सिनेमात दिसली नाही. त्या मेकअपचं नाव होतं ओपी सिंग. या सिनेमाचं शीर्षक गीत पण खूप छान होतं. मी

म्हणजे काही गाण्यात कसं होतं बघा, याच वेळेत नौशाद शकील बदायनी ए भीमसिंग यांच्या दिलीप कुमार वजंतीमाला अभिनीत लीडरचं संगीत पण करत होते. एक गाणं चांगलं तयार झालं पण नेमकं दिलीप कुमारला ते आवडलं नाही. तिथेच उपस्थित एच एस रावल यांनी ते लगेच नौशादशी बोलून मेरे महबूब करता नक्की केलं. आता तुम्ही ऐका आणि तुम्हीच ठरवा.

0: कालाय तस्मै नमः, काळ माणसाकरता काय काय करू शकतो। बघा, राज कपूरच्या मनात बरेच दिवसापासून संगमचा विषय होता। अंदाज नंतर त्यांनी या विषयावर घरोंदा बनवायचं ठरवलं नरगिस आणि दिलीप कुमार सोबत। पण दिलीप कुमारची अट अशी की दिग्दर्शक राज कपूरने त्याला एवढी सूट दिली की तू दोनपैकी कुठलाही रोल कर, दुसरा मी करेल। पण नाही, त्यानंतर बरेच दिवसांनी मोहन स्टुडिओमध्ये एकदा देवानंदला पण विचारलं, पण तो पण नाही म्हणाला। त्या काळात राजेंद्र कुमार हा ज्युबिली स्टारच होता, त्यामुळे सर्व जमून आलं आणि संगम झाला। संगम भारतातील पहिला सिनेमा ज्याचं बरंचसं शूटिंग युरोपमध्ये झालं, नायगरा फॉल्स, माउंट इटलीस, स्वित्झर्लंड। राज कपूर आणि आरकेचा सिनेमा म्हटलं शंकर किसन आलेच, रफीचं गाणं मात्र फारच भाव खाऊन गेलं।
1: ये मेरा प्रेम पत्र पढ़कर।

0: याच काळात म्हणजे 1972 साली राज कपूर एकदा रशियाला गेला, बरोबर सगळेच होते, नरगीज, बलराज सहानी, महेंद्र कपूर. राज कपूर म्हटल्यानंतर आवाराच्या गाण्याची फरमाईश होणारच. लगेच महेंद्र कपूरने गाणं सुरू केलं आणि राज कपूरला कळत ना की हा काय म्हणतो आहे, पण रशियन सगळे आनंदात नाचत होते. गाणं संपल्यावर राज कपूरने महेंद्र कपूरला विचारलं, तू हे काय गायलं? तो म्हटलं, हे आवारा हो, रशियन भाषेत गाणं म्हटलं. तो म्हटलं, तू रशियन शिकलास केव्हा? महेंद्र कपूरने सांगितलं, तुमच्याबरोबर यायचं रशियाला म्हणजे हे गाणं फरमाईश होणारच. म्हणून 8 दिवसात तयारी केली. राज कपूर एवढा खुश झाला आणि त्याने तिथेच सांगितलं की महेंदर, मी तुझे अपने फिल्म में जरूर गवाऊंगा. त्यामुळे या गाण्यात राज कपूर करता मुकेश, वैजयंती माला करता लता मंगेशकर, राजेंद्र कुमार करता महेंद्र कपूर.
1: हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा, दीवाना सैकड़ों में.

संगम एवढा हिट झाला त्यात एक इंग्लिश गाणं पण होतं. एवढा फायदा तोही रुपयात नाही पाऊंडमध्ये. शेवटी टॅक्स कमी करण्याकरता एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडावी लागली. ती हिंदुजांबरोबर उघडली. हिंदुजांनी यात पैसा लावला होता, त्यांना भरपूर मिळाला. पण सर्व दिवस सारखे नसतात. याच हिंदुजांनी राज कपूरच्या पुढच्या सिनेमात मेराराम जोकरमध्ये पैसा लावला. नफा तर सोडा पण मुद्दल पण मिळेना. तेव्हा याच हिंदुजांनी राज कपूरवर कोर्टात केस केली. शेवटी दोस्त दोस्त ना रहा राजेंद्र कुमार जेव्हा जोरात होता तेव्हा त्याचा गाजलेला सिनेमा म्हणजे आई मिलन की बेला. राजेंद्र कुमार सायरा बानू धर्मेंद्रच्या नकारात्मक भूमिका होती.

0: खरं म्हणजे या काळात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचं फार कडाक्याचं भांडण होतं, जे रॉयल्टीच्या विषयावरून दोघे एकमेकांसोबत गाणी म्हणत नव्हते, पण हे गाणं दोघांकडूनही वेगळे वेगळे रेकॉर्ड करून घेतलं आणि नंतर ते मिक्स केलं. हे फक्त शंकर घेण्यात करू जाणे. तो काळ होता 1962-63 चा.
1: ओ सनम तेरे हो गए हम प्यार में तेरे खो

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: Nothing is impossible. Bye, bye, bye.

से दिल बा बा बा बा कहूं मैं सच बिल्कुल बा बा बा बा।

0: कहता हूँ मैं सच बिल्कुल,
1: कहता हूँ मैं सच बिल्कुल।
0: आओ यारो डांस करे,
1: आओ यारो डांस करे,
0: रिदम पे रोमांस करे,
1: रिदम पे रोमांस करे,
0: नाचो मेरी जान।
2: सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

आंखों में इशारा।

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-9861 आणि गणेश सोमवंशी 83-800-16508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: राइट डिब्री टाइम.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 वाजून 30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

ही फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेत.
1: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.